सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 अर्थात 10 जुलै 2026. सकाळचे 5:56 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना अजित कडकडे यांच्या आवाजात.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलेत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37:30 झालेले आहेत. श्रोत्यात ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमांतर्गत जलसंधारण व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत किडनी स्टोन याविषयी डॉ चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. परिसर या कार्यक्रमामध्ये ई कचरा आणि धोके भावना चौधरी यांचं भाषण या अंतर्गत आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 7:00 साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यात प्रफुल्लता वाकळे लिखित ललितबंध निवेदक आज आपण ऐकू शकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 8:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमांतर्गत जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त डॉ शुभा कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. 11:00 रामचरित मानसगान. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं लेखन वैजयंती नांदगावकर यांचं. त्याचबरोबर मातृ सुरक्षा दिनानिमित्त आरोग्यसेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या उपसंचालक डॉ कांचन वानेरे यांची लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृ सुरक्षा राष्ट्र सुरक्षा. त्याचबरोबर आजची रेसिपी मिक्स व्हेज कटलेट. वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत 12:00. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये नॅशनल शूटिंग अँड क्रॉस बो प्लेअर संजना लुनावत यांच्याशी गायत्री देवडे यांनी साधलेला संवाद. 6:30 स्वस्थ भारत हा कार्यक्रम. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार, यामध्ये गीतसंवाद आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR.

0: ॲपवर. सकाळचे 6:40 आणि 40 सेकंद झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया जलसंधारण व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयीची माहिती. आज ऐकूया या माहितीचा भाग दुसरा.
2: कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीद्वारे मोठ्या प्रमाणात भौगोलिक, हवामानविषयक आणि रिमोट सेन्सिंग डेटामधील माहितीचं विश्लेषण करून जलसंधारण क्षेत्रातील बदलांची अचूक माहिती मिळवता येते. उपग्रह प्रतिमा, ड्रोन इमेजरी आणि हवामान संवेदक यांच्याद्वारे गोळा झालेली माहिती यावर कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदमद्वारे प्रक्रिया करतं, ज्यातून भूमी आच्छादनातील बदल, मृदा आर्द्रतेतील फरक, पाण्याची उपलब्धता आणि अपक्षय प्रवण क्षेत्राचं सखोल मूल्यांकन करता येतं. मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीनं पावसाच्या जमा झालेल्या आकडेवारीतून भविष्यातील पावसाचा अंदाज घेऊन जलाशयातील पाणीसाठ्याचं नियोजन करता येतं. डीप लर्निंग मॉडेल्स उपग्रह प्रतिमांमधून पाणथळ भाग ओळखता येतात. कृत्रिम न्युरल नेटवर्क्स तंत्रज्ञान हे विविध पर्यावरणीय घटकांच्या आधारे पावसाचे वाहून जाणारे पाणी आणि पुनर्भरण याचा अंदाज देतात. या सर्व पद्धतींमुळे जलसंधारण क्षेत्रातील निर्णय प्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि डेटा आधारित बनते. यामुळे सिंचन नियोजन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि मृदसंवर्धन कार्यक्रमांची रचना अधिक वैज्ञानिक पद्धतीनं करता येते. परिणामी पाणी आणि माती या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित होऊन कृषी उत्पादन क्षमता आणि पर्यावरणीय संतुलन वाढतं. मंडळी, पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह आणि डेटावर आधारित निर्णय या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे घेता येतात. स्वयंचलित डेटा विश्लेषणामुळे मानवी श्रम आणि वेळही वाचतो. उपग्रह सेन्सर या तंत्रज्ञानामुळे सतत माहिती उपलब्ध होत राहते. पाण्याचा कार्यक्षम वापर, मृदा संरक्षण आणि जलस्रोत पुनर्भरण यामुळे पर्यावरणीय संतुलन राखलं जातं. तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पूर्वानुमान प्रणालींमुळे पूर, दुष्काळ यासारख्या आपत्तींपासून होणारं नुकसान कमी करता येऊ शकतं.
1: हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. कृषीवार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण जलसंधारण व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयीची माहिती ऐकलीत. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: कृषीवार्ता हा कार्यक्रम आता आज आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंतरूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर शुभा कुलकर्णी यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षणं असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारणं धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट तुमच्या घरी पडले असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम्स असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व देऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तर ही काही लक्षणं आहेत
0: डॉक्टर. लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
1: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्तलघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी, आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
0: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
1: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्समध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन्स करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे, त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाही तर ऑक्झलेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेजमध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
0: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल.
1: बिलकुल.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 आणि 30 सेकंद झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: परिसर। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग।
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं। आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात। ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत, त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल। आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात, नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा, यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात। दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर। पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे। घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात। वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं। तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय। आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते। आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो। चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती। काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात। पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत। एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची, पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे। आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत। उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया। एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो। अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो। पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव। अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात। याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे। सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते। मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा, आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत। कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते। आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं। तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली। पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया। नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन नाडोळे। परिसर।
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
3: फोन 940-440-8000।
5: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आज 10 जुलै, आजचे काही दिनविशेष. आज नाट्य अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचा जन्मदिन. आज ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्मदिन. श्रोतेहो, आज मराठी लेखक कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी अर्थात जीए यांचा जन्मदिन. आज मराठी कवयित्री लेखिका नाटककार पद्मा गोळे यांचाही जन्मदिन. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. यामध्ये आज प्रफुल्लता वाकळे लिखित ललितबंध निवेदक आता प्रसारित करत आहोत. वाचन ऐश्वर्या बेहरे यांचं.

निवेदक म्हणजे तो जो एखाद्या घटनेचा, समारंभाचा, कार्यक्रमाचा क्रमवार आणि सुसंगतपणे वृत्तांत सांगतो, कथन करतो, त्याला निवेदक असं संबोधलं जातं. त्यानं केलेल्या निवेदनामुळं श्रोत्यांना कार्यक्रमाची सुसंगत माहिती मिळत जाते. कार्यक्रमाची विषय प्रस्तुती, सहभागी व्यक्तींचा परिचय, प्रस्तुत कार्यक्रम अधिकाधिक मनोरंजक, आकर्षक आणि औत्सुक्य

0: अर्थपूर्ण बनवणारी त्याची भाषाशैली, त्याचे हावभाव, प्रसंगी दाखविला जाणारा त्याचा सूज्ञपणा, प्रभावी व्यक्तिमत्व, साधाच पण साजेल असा पोशाख आणि समोरच्या श्रोत्यांना खिळवून ठेवणारं वक्तव्य आणि हावभाव, प्रामुख्यानं कार्यक्रमाचं सादरीकरण करणाऱ्या निवेदकाची ही लक्षणं, त्याला विषयाचं सखोल ज्ञान, त्याची अचूक माहिती असणं आवश्यक आहे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची सखोल आणि खरी माहिती हवी आणि कार्यक्रमातील त्यांचं महत्व, स्थान याचीही जाण असावी. हे तर आवश्यकच असतं. या लक्षणांची जर कमतरता असेल तर कार्यक्रमाचा बोजबारा उडतो, हे नक्की. म्हणूनच कार्यक्रमाचा कलाकार पाहुणा कितीही निपुण असला तरी त्याची समर्पक ओळख करून देणाऱ्या निवेदकाच्या नैपुण्याचं पारडं नेहमी जड असावं लागतं. आपले सर्वांचे लाडके विनोदी वीर सुज्ञ लेखक खुद्द पु ल देशपांडे यांनी त्यांच्या अनुभवातील निवेदकाच्या नैपुण्याच्या जड पारड्याचा उल्लेख करताना एका कार्यक्रमाच्या सुरुवातीला ते म्हणाले, एका महत्वपूर्ण कार्यक्रमात माझी श्रोत्यांना ओळख करून देण्यासाठी महोदयांनी तोंड उघडलं आणि माईक समोर आपल्या हाताची बोटं चोळत ते म्हणाले, हे आपले पु ल सर, म्हणजे आपले देशपांडे, हे खूपच मोठे आहेत आणि त्यामुळंच ते खूप प्रसिद्धही आहेत. मी त्यांना चांगलाच ओळखतो. तसं आपणही सर्वजण यांना जाणता. निवेदकाचं हे अडखळलेलं नैपुण्य पाहून पु ल स्वतःच उभे राहिले आणि निवेदक महोदयांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला वरपासून खालीपर्यंत असं नाटकीय ढंगानं न्याहाळलं, जे पाहून प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. मग पु ल सभेला उद्देशून म्हणाले, प्रिय श्रोत्यांनो, आत्ताच निवेदक महोदयांनी माझा परिचय करून देताना मी खूप मोठा आहे असं सांगितलं, पण हे मोठेपण कशाचं आहे हे सांगणं त्यांनी बहुधा कार्यक्रमाच्या नियोजित वेळेअभावी टाळलं असावं आणि माझ्या प्रसिद्धीचा त्यांनी जो तर्क लावला तो मलाही खूप आवडला आणि आशा आहे की आपल्यालाही तो आवडला असेल. पुलंनी आपल्या दोन वाक्यातूनच सभेला हसवून सोडलं. श्रोत्यांना हसवता हसवता निवेदकाकडे आवश्यक असणारं भाषाज्ञान, मांडणीतील सुसूत्रता, नेमकेपणा, अर्थपूर्णता, शब्दफेकीची जाण, हे नैपुण्य किती आवश्यक असतं या बाबींवर नेमकं बोट ठेवलं. कार्यक्रम आणि नियोजकांकडून होणारं त्याचं सादरीकरण म्हटलं की कोकणातील बाल चमूंकडून सादर केला जाणारा नवरात्रोत्सव, त्यातल्या त्यात लंकादहन आणि गणेशोत्सवातील गौरी गणपतीच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या धांदलीची आठवण प्रकर्षानं होते. अगदी पहिली दुसरीतील चेडवांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. अशीच एका चुणचुणीत बाल चमूनं आपल्या निवेदनाची सुरुवात करताना म्हटलं, माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, आजोबा आणि बायका पोरांनो, आज आमच्या मंडळाचा कार्यक्रम तुम्हाला आवडणारच, म्हणून तुम्ही तो अवश्य पहा. नाटकातील राम म्हणजे आपल्या देशपांड्यांचा पक्या आहे, तर सीता म्हणजे पावसकरांची गंगी आहे आणि रावण म्हणजे माझा मित्र गणेशच आहे. तरी तुम्ही शांतपणे नाटक पाहावं असं मी निवेदन करतो. जय श्रीराम, जय भारत. आपल्या चिमुकल्या हातात पकडलेल्या माईकची नशा चढलेला थोड्या भांबावलेल्या निवेदकाचं निवेदन असं भन्नाट आणि सादर होणारा प्रयोग तर त्याहून भन्नाट असतो, हे वेगळं सांगणं न लागे. कोणत्याही कार्यक्रमाचा निवेदक आणि त्याचं उत्तम निवेदन हा कार्यक्रमाचा आत्मा असतो, प्राणवायू असतो. मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचे उत्तम निवेदक म्हणजे त्या कार्यक्रमाचं प्राणतत्व असतं. प्रत्यक्षात किंवा रेडिओ टीव्हीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम सादर होत असतात. त्या कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर पोहोचवण्याचं काम या निवेदकांनी केलं आहे. ख्यातनाम निवेदकांचं कौशल्य वाखाणण्याजोगच आहे. यातूनच नवागतांना उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं हेच खरं.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत प्रफुल्लता वाकळे लिखित ललितबंध निवेदक आत्ताच आपण ऐकलात. वाचन ऐश्वर्या बहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह.

0: क्रेडिट सोसायटी.
1: बचत खाते, दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
6: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
7: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग, भजन, कीर्तन

0: आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
1: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात. मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
2: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष्य गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन.

0: स्थापन, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
5: काय
6: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
7: रुचिराची एवन चटणी,
8: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर. श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालून आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी. आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमासाठी फोन करा 11 जुलै रोजी, म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312626224, फोन नंबर पुन्हा एकदा 02312626224.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं
1: हो.
0: पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली हो. तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो. नाही
1: हो, पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
0: आपल्या महिला करतात.
1: महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
0: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून. म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचेत. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचं आहे की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही, पण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने, आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
0: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63%

0: टक्के हा वाढलाय सरासरी, म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला, आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वर्ण 13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23 वर्ण 38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद, म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
0: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे, आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वर्ण आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वर्ण 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावे. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर 1/2 एकर 1.5 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती

0: फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो, म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्तगुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि हे ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंतर खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेद आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
5: नमस्कार.
4: आपण आज उंचीबद्दल बोलणार आहोत. खरंच आयुर्वेदामध्ये औषधांच्या सहाय्याने उंची वाढवता येणं शक्य आहे का, याबद्दल सांगा.
5: जर वाढत्या वयात योग्य औषधं, उंची वाढवण्यासाठीचा पोषक आहार आणि व्यायाम हे जर केलं तर उंची ही नक्कीच वाढू शकते.
4: बर,
5: सर्वसाधारणपणे एक असा गैरसमज असतो की उंची ही नॅचरल असते आणि ती वाढवता येत नाही. खरं तर आपलं शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा 7 धातूंपासून बनलेलं असतं. आपल्या शरीरात जर रक्त कमी असेल तर आपण रक्तवर्धक औषधं घेतो, आहार घेतो. एखादा व्यक्ती फार बारीक असेल तर शरीरावरील मांस आणि वजन हे वाढवण्यासाठी म्हणून आपण मांसवर्धक औषधं घेतो किंवा त्याला पोषक असा किंवा प्रोटीन युक्त असा आहार आपण घेतो.

0: त्याचप्रमाणे आपल्या शरीरात अस्थी हा एक असा धातू आहे की जो आपल्या शरीराला आकार देण्याचं काम करतो. आणि आपण त्याला पोषक असा आहार जर घेतला, त्याला पोषणासाठी आणि वाढीसाठी काही नैसर्गिक कॅल्शियम जे सांगितले ते जर आपण घेतले तर नक्कीच चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात.
1: अच्छा.
0: उंची वाढताना ही जनरली आपल्या लॉंग बोन्स मधून म्हणजेच हात आणि पाय यांच्या हाडांमधनं किंवा काही अंशी मणक्यामधूनही वाढत असते. त्यामुळे ज्या व्यायामांमध्ये किंवा योगासनांमध्ये आपल्या हातापायांच्या हाडांचे आणि मणक्याचे स्ट्रेचिंग होते असे व्यायाम प्रकार जे आहेत किंवा योगासनं जे आहेत ते उंचीच्या वाढीसाठी वाढत्या वयातील मुलांना खूप फायद्याचे ठरते.
1: बरं, मग डॉक्टर तन्वी, साधारण किती वयापर्यंत उंची वाढवणं शक्य आहे?
0: ग्रोथ हॉर्मोन हे आपल्या उंचीला वाढवण्यासाठी मदत करते आणि साधारणतः वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत हे अधिक सक्रिय असते. त्यामुळे या वयानंतर उंची वाढवणे हे कमी म्हणजे चान्सेस कमी होतात.
1: ओके.
0: मुलींना साधारणतः 12-13 वर्षानंतर पाळी येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे तेव्हा त्यांच्या शरीरात अनेक हॉर्मोनल चेंजेसही होत असतात. त्यामुळे मुलींची उंची वाढवण्यासाठी वयोमर्यादा ही मुलांपेक्षा कमी असते. मुलांची उंची ही साधारणतः 20 वर्षापर्यंत किंवा 21 वर्षापर्यंत आणि मुलींची उंची ही 17-18 वर्षापर्यंत आपण वाढवू शकतो.
1: ओके.
0: हे एक स्टँडर्ड पॅरामीटर आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनुसार ही वयोमर्यादा कमी जास्त होत असते.
1: नक्कीच. श्रोतेहो, तुमच्याही मुला मुलींच्या उंचीच्या संदर्भात तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवे असेल, त्यांची उंची वाढवून हवी असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता: रंकाळा स्टँड जवळ दुधाळी आणि राजारामपुरी पहिली गल्ली. संपर्क: 83-08-83-08-54 83-08-83-08-54 डॉक्टर तन्वी, उंची वाढवण्याची औषधं ही कोण घेऊ शकतं आणि त्याचे काही कोर्स असतात का, याबद्दलही सांगा.
0: आपण बघतो की शाळेमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी असते की जी 5 वर्गात असली तरी अगदी 2-3 वर्गातल्या मुलांप्रमाणे आपल्याला वाटते, किंवा 7-8 मुलं आहेत जी 5-6 वर्गातल्या विद्यार्थ्यांसारखे वाटतात. ऍक्च्युली अशा विद्यार्थ्यांना खरं तर योग्य वेळेत उंची वाढवण्याची औषधं जाण्याची गरज असते. ज्या मुलांचे आई वडील हे मुळातच उंचीने लहान आहेत त्यांच्या मुलांनी साधारणतः वयाच्या 11-12 वर्षानंतर उंची वाढवण्यासाठीची योग्य औषधं आणि आहार घेतला तर त्यांच्यासाठी देखील हे खूप फायद्याचं ठरतं.
1: बरं.
0: वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सैनिक आणि पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा खूप चांगला फायदा होतो.
1: बरं.
0: 11-12 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंत या मुलांना हा कोर्स आपण उंची वाढवण्यासाठी देऊ शकतो.
1: बरं.
0: यामध्ये मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी पोषक नॅचरल कॅल्शियमयुक्त औषधं असतात. नासा ही शिरोसद्वारम म्हणजे काय तर नाक हे मेंदूचे द्वार आहे आणि म्हणून मेंदू कडून वाढीसाठी चालना मिळण्याकरिता नाकामध्ये टाकण्यासाठी नस्याची औषधं असतात. ही सर्व औषधं आहार्य पदार्थांप्रमाणे नैसर्गिक असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट असे काही नसतात. त्याचा 3 कोर्स असतो जो 1 करायचा असतो. औषधासोबत उंचीसाठी योग्य आहार आणि व्यायाम यांचं मार्गदर्शन त्या मुलांच्या प्रकृतीच्या परीक्षणानंतरच आपण करतो. या गोष्टी जर व्यवस्थितपणे केल्या तर नक्कीच त्यांचे चांगले फायदे आपल्याला दिसतात.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या मुला मुलींच्या उंचीच्या बाबतीमध्ये चिंतित असाल तर त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये उत्तम अशी औषधं आहेत. अधिक आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता: रंकाळा स्टँड जवळ दुधाळी आणि राजारामपुरी पहिली गल्ली. संपर्क: 83-08-83-08-54 83-08-83-08-54 पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आयुष्याचा वेध आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर शुभा कुलकर्णी यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:46 झालेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना, श्रीधर फडके यांची संगीत रचना.

पहा ना किती रोमॅन्टिक मूड मध्ये आहेत अशा ताई. तुम्हाला नाही वाटत या श्रावणाच्या गाण्यातून व्याकुळ झालेली एखादी प्रियसी आपल्या प्रियकराला साद घालते असं? शांताबाई शेळकेंचं हे सर्वांग सुंदर गाणं श्रीधर फडकेंच्या संगीताचं लेणं लेवून सादर होतंय तुम्हा रसिकांसाठी.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला
3: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रमात आता अरुण दाते सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना श्रीनिवास खळे यांची संगीतरचना

सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
3: मग मी पण जातो।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
5: वैष्णो देवी, जम्मू पासून 36 मैल दूर असलेलं भारतातलं अतिशय गास्त ठिकाण।
6: काश्मीर सारख्या भारतातल्या अतिरम्य प्रदेशात समुद्र सपाटीपासून 5,200 फूट उंचावर वैष्णोदेवी नांदते। तिथून साऱ्या देशाच्या विशाल परिसरावर कृपादृष्टी ठेवतीये।
5: प्रजापती कश्यपानं फार फार प्राचीन काळी सती सरोवर नावानं प्रसिद्ध असलेल्या सरोवराचं पाणी जवळच्या पर्वतरांगा फोडून वाहतं केलं आणि त्या सरोवरात लपून बसलेल्या दुष्ट असुरांचा वध करवला। पाणी वाहून गेल्यानं सुकलेल्या भूमीवर मग लोकवस्ती झाली आणि तो भाग काश्यपमीर, काश्यपानं भेद केलेल्या मीर म्हणजे पर्वताचा भाग, तो काश्मीर म्हणून ओळखला जाऊ लागला।
6: ह्या लावण्यमय प्रदेशात शिवाजवळ राहावं अशी सतीची इच्छा होती, म्हणून शिवानं आपल्या त्रिशूळानं भूमीवर प्रहार केला आणि सती जळरूपानं या भूमीवरून आनंदानं खळखळत वाहू लागली। तिचं नाव वितस्ता, तिलाच झेलम म्हणतात।
5: या नदीच्या पाण्यानं आणि जागोजाग असलेल्या निळ्या सरोवरांनी काश्मीरचं सौंदर्य शतगुणित केलं आहे। तिथे वैष्णोदेवीचा जय जयकार हवेवर सतत तरळत राहतो।
6: वैष्णोदेवी या परिसराची जणू अधिष्ठात्री देवता आहे, तशी मूळची ही शारदेची भूमी। शारदापीठ या नावानंच पौराणिक काळात काश्मीर मंडल ओळखलं जायचं। शिवाय श्रीनगर जवळची क्षीर भवानीही प्रसिद्ध आहे। प्रत्येक महिन्यात अष्टमीला तिथे देवीची यात्रा भरते। इथं देवीचं मंदिर एका कुंडात आहे।
5: असं म्हणतात की कुणी अभक्ष भक्षण करून देवीच्या गर्भगृहात गेलं तर त्याचं मोठं नुकसान होतं आणि देशावर काही संकट आलं की कुंडातल्या पाण्याचा रंग बदलतो।
6: या आख्यायिकांची सत्यता असत्यता कुणी पडताळून पाहिलीये, पण अशा समजुती अनेक देवस्थानांमध्ये आढळतात। त्या समजुतीभोवती घोटाळणारी पुष्कळ श्रद्धाळू मनही असतात, मात्र खरं देवतत्व त्या पलीकडे असतं याचं भान मात्र प्रत्येकानं ठेवायला हवं।
0: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे। अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
5: वैष्णोदेवीच्या संबंधी अशा कथा नाहीत, कथा निर्माण झालेल्या आहेत त्या तिच्या अवतरणाच्या। ती हिमालयाच्या एका उंच पहाडावर कशी आली, कधी आली, या संबंधीच्या कथा। एक कथा अशी आहे की पृथ्वीवर त्रेतायुगात जेव्हा रावण आणि खरदूषणासारख्या अनेक राक्षसांचे अत्याचार सुरू झाले तेव्हा आदिमायेची सर्व रूप, सर्व महाशक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी आपापलं दिव्य तेज एकत्र करून एक सुंदर मुलगी निर्माण केली। ती निर्माण झाली आणि विचार करू लागली,
6: कोण आहे मी, कशासाठी माझा जन्म झालाय, काय आहे माझ्या आयुष्याचं ध्येय? तिनं साऱ्या महाशक्तींनाच विचारलं, माझा जन्म झाला तो काय म्हणून, का म्हणून मला

0: निर्माण केलं तुम्ही.
1: तू सज्जनांच्या रक्षणासाठी निर्माण झाली आहेस. तुझं काम आहे पृथ्वीवरच्या अन्यायाचा अत्याचाराचा नाश करण्याचं आणि सदाचारी लोकांना दिलासा देण्याचं.
0: पृथ्वीवर कुठं जाऊ मी, काय करू?
1: भारतात दक्षिण समुद्राची मुलगी हो तू, सागरकन्या वैष्णवी. आणि मग दक्षिण सागराची मुलगी म्हणून वैष्णवी पृथ्वीवर आली. तिनं संत सज्जनांना दिलासा दिला, गरीब असहाय्य माणसांना अभय दिलं. तिचं नाव सागरानं ठेवलं होतं त्रिकुटा. त्या तरुण मुलीची कीर्ती सगळ्या दक्षिण भूमीवर पसरली होती.
0: ती वयात आली आणि मनोमन तिनं रामाची पत्नी होण्याचा निश्चय केला. तिच्या ध्यानात केवळ राम, नित्य स्मरणात केवळ राम. ती मनानं अगदी राममय झाली, रामाचंच नाम जपत राहिली, त्याचीच स्तोत्र गात राहिली. सीतेला रावणानं लंकेत उचलून नेलं तेव्हा तिला शोधता शोधता वानर सेनेला बरोबर घेऊन राम समुद्र तटावर आले. तेव्हा तिथे ध्यान करत बसलेली त्रिकुटा त्यांना दिसली. त्यांना कुतूहल वाटलं.
1: कोण आहेस तू? इतकं दिव्य तेज आहे तुझं, त्या अर्थी तू सामान्य मुलगी नाहीस, राम म्हणाले.
0: मी रत्नाकराची मुलगी त्रिकुटा. तुमच्याशी लग्न व्हावं या इच्छेनं मी तुमचं ध्यान करते.
1: राम संकोचले. त्यांचं एकपत्नी व्रत भंगणं शक्य नव्हतं. पण मग या निष्पाप मुलीचं काय?

0: स्मरणात केवळ राम, ती मनानं अगदी राममय झाली. रामाचंच नाम जपत राहिली, त्याचीच स्तोत्र गात राहिली. सीतेला रावणानं लंकेत उचलून नेलं तेव्हा तिला शोधता शोधता वानर सेनेला बरोबर घेऊन राम समुद्र तटावर आले. तेव्हा तिथे ध्यान करत बसलेली त्रिकुटा त्यांना दिसली. त्यांना कुतूहल वाटलं.
1: कोण आहेस तू? इतकं दिव्य तेज आहे तुझं, त्या अर्थी तू सामान्य मुलगी नाहीस, राम म्हणाले.
0: मी रत्नाकराची मुलगी त्रिकुटा. तुमच्याशी लग्न व्हावं या इच्छेनं मी तुमचं ध्यान करते.
1: राम संकोचले. त्यांचं एकपत्नी व्रत भंगण शक्य नव्हतं. पण मग या निष्पाप मुलीचं काय? हे बघ, मी लंकेवर विजय मिळवून परत येईन आणि तुला अवश्य भेटीन. पण एक अट मात्र आहे माझी.
0: ती कोणती?
1: मी कोणत्याही रूपात तुझ्याकडे आलो तरी तू मला ओळखायला हवंस. मला ओळखलंस तर मी तुझ्याशी लग्न करीन, पण ओळखलं नाहीस तर मात्र.
0: मला मान्य आहे, तुम्ही कोणत्याही वेशात या, कोणत्याही रूपात या, मी तुमची वाट पाहिन. राम लंकेकडे निघून गेले. भयंकर युद्धानंतर लंकाधीशाचा त्यांनी वध केला आणि ते पुन्हा अयोध्येकडे निघाले. सागर किनाऱ्यावर ते आले आणि त्यांना त्रिकुटेची आठवण झाली. मग त्यांनी एका वृद्ध साधूचा वेश घेतला आणि लक्ष्मणाला तसाच वेश देऊन ते त्रिकुटेकडे आले. पूर्वी ज्या रूपात त्रिकुटेनं रामांना पाहिलं होतं त्याच रूपाचं चिंतन ती करत राहिली. तिला रामाची वृद्ध साधूच्या वेशातली ओळख पटली नाही. तेव्हा आपलं मूळ रूप घेऊन राम तिला म्हणाले,
1: तू मला ओळखलं नाहीस कुमारी, तेव्हा आता मी तुझ्याशी लग्न करण्याचं माझ्यावर बंधन नाही. पण तुझ्या निष्ठेनं आणि तपानं मी प्रसन्न झालो आहे. तू आता हिमालयात त्रिकुट पर्वतावर गुहेत जाऊन राहा. लांगूर वीर हा तुझी सेवा करीत तुझा द्वाररक्षक म्हणून राहील.
0: त्रिकुटेनं रामांची म्हणजेच श्री विष्णूंची सूचना मानली आणि ती दक्षिण समुद्र तटावरून थेट उत्तरेत त्रिकुट पर्वतावर येऊन राहिली. तीच वैष्णवी देवी. युग बदलली पण देवीचा महिमा तसाच राहिला. भक्तांच्या मनातही तिच्या नामाचा गजर वाढतच राहिला.
2: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
3: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
4: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो. भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
5: मग मी पण जातो.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
7: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
6: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊया का?
4: अवश्य. स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही. 50% डिस्काउंट.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.

0: स्वामी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, कागदी शिधा पत्रिका फाटली, गहाळ झाली, भिजून खराब झाली, आमचं धान्य दुसऱ्यानं नेलं अशा तक्रारी आता असणार नाहीत। राज्य शासनानं नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका, स्मार्ट रेशन कार्ड देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे। त्यामुळे पारंपरिक कागदी शिधापत्रिकांऐवजी अगदी सुरक्षित, टिकाऊ आणि QR कोडयुक्त स्मार्ट कार्ड उपलब्ध होणार आहेत। प्रत्येक कार्डवर स्वतंत्र QR कोड असल्यानं लाभार्थ्यांची माहिती तात्काळ पडताळणं शक्य होणार असून रेशन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे। बनावट शिधापत्रिकांना आळा बसून शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे।

0: श्रोतेहो, आज 10 जुलै, आज सकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी 35 फूट 4 इंच, नदी इशारा पातळी 39 फूट, पाण्याखालील एकूण बंधारे 42. श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालून आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो. आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमासाठी फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132265624, फोन नंबर पुन्हा एकदा 02132265624.
1: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर शुभा कुलकर्णी यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश.

आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळस्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल, असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक GCC कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित CII नॅशनल GCC बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत, असंही त्या म्हणाल्या. भारताची GCC परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिम विधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी

प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात CRSVचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो, असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो, असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी जावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्यपदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: माणसाला मिळालेलं जीवन ही निसर्गानं त्याला दिलेली मौल्यवान देणगी आहे. परंतु दुर्दैवानं बहुसंख्य लोकांचं या वस्तुस्थितीकडे कधी लक्षच जात नाही. जीवनाचा अर्थ जोपर्यंत मानवाला खऱ्या अर्थानं उमजत नाही तोपर्यंत अनर्थाशिवाय त्याच्या पदरात दुसरं काही पडेल हे संभवत नाही. वास्तविक निकोप दृष्टीनं जर जीवनाकडे पाहिलं तर असं दिसून येईल की मानवी जीवन हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू असून बाकी सर्व जे काही आहे ते केवळ मानवी जीवन सुसह्य सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आहे. परंतु इतिहासाकडे जर नजर टाकली तर असं दिसून येईल की या सर्व गोष्टी या मानवी जीवनासाठी आहेत याचाच मानवाला विसर पडला असून तो आपलं जीवन या गोष्टींसाठी अक्षरशः बैलासारखा राबवत आहे. म्हणून देव धर्म सत्ता संपत्ती वगैरे सर्व केवळ जीवनासाठी आहे हे सत्य मानवाला उमजणं आवश्यक आहे. मानवाच्या ठाई नांदत असणारं जीवन म्हणजे प्रत्यक्षात चैतन्य शक्तीचं दर्शन होय. सर्व मानवजात म्हणजे चैतन्याचे मणी असून ते सर्व चैतन्याच्याच दोरीतून ओले गेलेले आहेत. दोरीला जर हिसका बसला तर सर्व मणी एकमेकांवर आदळतील किंवा एक मण्याला जर धक्का बसला तर बाकीचे सर्व मणी हेलावतील. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की सर्वच माणसं जरी चैतन्य स्वरूप असली तरी त्यांच्यावर होणारे संस्कार आणि त्यांना मिळणारं शिक्षण यामुळे ते एकमेकांपासून अलग पडतात आणि परिणामी प्रत्येक जण स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी धारण करतात. ज्यांच्यावर कुसंस्कार होतात आणि ज्यांना कुशिक्षण प्राप्त होतं ती माणसं अविचारी होऊन उर्मट उद्धट दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे दुर्जन बनतात. याच्या उलट ज्यांच्यावर सुसंस्कार होतात आणि ज्यांना सुशिक्षणाचा लाभ होतो अशी माणसं विचारी आणि विवेकी होऊन विनयशील सौजन्यशील प्रेमळ आणि विमल प्रवृत्तीचे सज्जन बनतात. दुर्जन माणसं स्वतःचा घात करून इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात तर सज्जन माणसं स्वतःचं हित साधून इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरतात. म्हणून माणसाने देवाधर्माच्या नावाखाली किंवा सत्ता संपत्तीच्या लोभापायी एकमेकांच्या उरावर बसायचं की त्यांनी एकमेकांना उरावरी भेटायचं हे केवळ माणसानंच त्याला मिळालेल्या विचारशक्तीचा सदुपयोग करून ठरवायचं असतं. विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार.

आविष्कार असून जाणीवेला आकार देऊन जीवन घडवणारा कुशल कुंभार आहे. या विचारशक्तीचा अचूक उपयोग करून मानवाला त्याच्या सर्व समस्या सहज सोडवता येणं शक्य आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की या दिशेनं मानवी समस्यांकडे पाहण्याऐवजी मानवानं केवळ अविचाराच्या अधीन होऊन नाना काल्पनिक समस्या जीवनात निर्माण केल्या आणि त्या सोडवण्याच्या प्रयत्नांना चुकीची दिशा मिळाल्यामुळं त्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. उदाहरणार्थ, देवासाठी जीवन आहे असं जे मानतात ते आपल्या जीवनात गोंधळ तर निर्माण करतातच, पण आपल्याबरोबर इतरांचंही जीवन गढूळ करतात. हेच लोक देवासंबंधी चुकीच्या कल्पना समाजात प्रसूत करतात आणि नंतर याच कल्पना सामाजिक समस्या या रूपानं साकार होतात. मूर्तीस देव म्हणून तिला भजणारे मूर्तीपूजक आणि मूर्ती देव नाही या कल्पनेनं भारलेले मूर्तीभंजक दोघेही सारखेच अडाणी असतात. कारण देव हा काय प्रकार आहे त्यासंबंधी त्यांच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान असतं. परंतु हेच लोक सामाजिक जीवन बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. याच्या उलट जीवनासाठी देव आहे हे सत्य माणसाला उमजलं की देवासंबंधीच्या थातुरमातूर कल्पना त्यांच्या जीवनातून गळून पडतात. तो देव या तत्वाकडे अधिक प्रगल्भ दृष्टीनं आणि वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो आणि त्यामुळे त्याचं जीवन देवभोळ्या लोकांपेक्षा अधिक सुरेख आणि सुसह्य होतं. त्याचप्रमाणे धर्मासाठी किंवा संप्रदायासाठी जीवन आहे या कल्पनेच्या आहारी गेलेले लोक धर्मांध, धर्मवेडे आणि कर्मठ बनतात. याच्या उलट जीवनासाठी धर्म आणि संप्रदाय आहेत या सत्याचा जे स्वीकार करतात त्यांच्या ठिकाणी खरी धार्मिकता ही मानवी संस्कृतीचे पंचशील म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान या रूपाने साकार होते. हाच प्रकार सत्ता संपत्तीच्या बाबतीत दिसून येईल. केवळ सत्ता संपत्तीसाठी जीवन जगणारे लोक अमर्याद सत्ता आणि अगणित संपत्ती मिळवण्याच्या नादात संपूर्ण सामाजिक जीवन असह्य आणि विस्कळीत करून टाकतात. परंतु जीवनासाठी सत्ता संपत्ती आहे हे सत्य जे लक्षात घेतात ते स्वतःला आणि इतरांनाही शांती समाधान प्राप्त करून देण्यास समर्थ ठरतात. म्हणून हे सर्व घडवून आणून मानवी जीवन सुरेख, सुसह्य, समृद्ध आणि सुखी करण्यासाठी विचारवंतांची खरी गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की अविचारी आणि अडाणी लोकांची संख्या असंख्य आहे तर विचारवंत लोक केवळ मुठभर आहेत. विचारवंतांचा दुष्काळ आणि अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचं खरं दुर्दैव होय. हे प्रमाण जेव्हा उलटं होईल तेव्हाच या जगाचं नंदनवन होईल. याकरता जनता जनार्दनाची शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने या आमच्या वचनाप्रमाणे कृतीची साथ मिळो हीच प्रभुचरणी प्रार्थना. सुखी जीवन जगावं अशी सामान्यपणे माणसाची तीव्र इच्छा असते. परंतु प्रत्यक्षात मात्र सुखी जीवनाची आस तृप्त होण्याऐवजी माणसाला जीवनभर आसू गाळण्याची वेळ येते. याची कारण परंपरा शोधण्याचा माणूस प्रयत्न करत नाही. उलट जीवनात सुख किंवा दुःख मिळणं हे प्रारब्धाधीन किंवा दैवाधीन आहे अशी समजूत करून घेऊन सामान्य माणूस

0: हा प्रवाहपतीत होऊन जीवन जगतो. नदीच्या प्रवाहात पडलेला माणूस प्रवाह जेथे जाईल त्या दिशेने वाहत जातो, त्याचप्रमाणे दैवाधीन झालेला माणूस प्रवाहपतितासारखा जीवनामध्ये वाट फुटेल त्या दिशेने फरफटत जातो. वास्तविक मानवाला निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा, विचार करण्याची सुंदर आणि उत्कृष्ट अशी देणगी दिलेली आहे. परंतु सामान्यपणे माणूस या शक्तीचा योग्य तो वापर करत नाही असंच आढळून येतं. सर्व समस्यांना कारण एकच, ते म्हणजे अविचार. म्हणून सुखाला कारण विचार, दुःखाला कारण अविचार हा त्रिकालाबाधित सिद्धांत लक्षात घेऊन माणसानं विचारपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात ही भक्ती रचना आताच आपण ऐकलीत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला पारसमणी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, असद भूपाली यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

0: ताई नौकरी मिळाली.
1: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
0: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
0: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
0: पण ताई
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई पार्टी माझी, बजेट
1: तुझं.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोतेहो, आवश्यकता एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता फिर वही दिल लाया हूं या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओपी नय्यर यांचं संगीत.

0: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर शुभा कुलकर्णी यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ताजमहल या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांच्या गीतरचनेला संगीत दिलंय रोशन यांनी।

गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. कार्यक्रमात आता संगम या चित्रपटासाठी मुकेश यांचा आवाज.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता तेरे घर के सामने या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत.

0: याद होगा मैं भी कुछ बनाऊंगा तेरे घर के सामने
1: देखी।

0: मेरे सनम या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज आताच आपण ऐकलात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतरचनेला संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: गीतबहार हा कार्यक्रम आताच आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालून आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी. आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमासाठी जरूर फोन करा 11 जुलै रोजी म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312625624. फोन नंबर पुन्हा एकदा 02312625624.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

का घाट गौतम घाट कहलाएगा।

0: मौर्यकालीन पाटलिपुत्र अभी आपने सुना ये कार्यक्रम और श्रोताओं इसी कार्यक्रम के साथ अब हम अपने कार्यक्रम को विराम देने की आज्ञा चाहेंगे तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।
4: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकासाठी रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा आवाज।

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
5: श्रोतेहो, ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लय दुखाल्या मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला
3: पहिलं प्रेम आवाजावर त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजारामरोड कोल्हापूर
3: फोन 940 440 8000

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

श्रोते ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता माय माऊली या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात पी सावळाराम यांची गीतरचना, विश्वनाथ मोरे यांची संगीतरचना.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता संत वाहते कृष्णमाई या चित्रपटासाठी रेखा डावजेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा आवाज, ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना, दत्ता डावजेकर यांची संगीतरचना.

श्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम इंद्रधनू.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज जागतिक मातृसुरक्षा दिन आहे. या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर शुभा कुलकर्णी यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, आज 10 जुलै आजचा दिवस जागतिक मातृसुरक्षा दिन म्हणून पाळला जातो. मातृसुरक्षा म्हणजे काय? गरोदरपणात आणि डिलिव्हरी नंतर मातांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याविषयीची अधिक माहिती समाजामध्ये जाण्यासाठी म्हणून हा मातृसुरक्षा दिन साजरा केला जातो. तर याच दृष्टीनं आपण आज डॉक्टर शुभा कुलकर्णी यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि त्या आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वप्रथम डॉक्टर शुभा कुलकर्णी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार. मी सौ शुभा श्रीप्रकाश कुलकर्णी. मी 1976 साली डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर मधून MBBS ची पदवी घेतली. त्यानंतर मुंबई इथे नवरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये रेसिडेंट डॉक्टर म्हणून काम केले. 1978 पासून माझे पती स्त्रीरोग तज्ञ श्रीप्रकाश कुलकर्णी यांच्यासोबत आमच्या आयुर्विद्या हॉस्पिटलमध्ये कार्य केले. 2023 पासून निवृत्त.
1: डॉक्टर, मला असं विचारायचं होतं की मातृत्वाची चाहूल लागणं ही खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची गोष्ट असते, त्याचबरोबर घरादाराला सुद्धा तो आनंद खूप काही वेगळा असतो. तर पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर नियमित कोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि त्या तपासण्यांचं महत्व काय आहे?
2: हा प्रश्न अगदी जिव्हाळ्याचा पण आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा दुर्लक्षिलेला आहे असे म्हणता येईल. मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर कोणत्या तपासण्या करायच्या हे आपण पाहूच. पण एक सिनियर डॉक्टर म्हणून मी असे सांगेन की आत्ताच्या काळात

0: मुलींचे करिअर घडविण्यात वय खूप वाढते आहे, त्यामुळे लग्नानंतर लागलीच हे प्लॅनिंग करावे.
1: बर,
0: मी 78 पासून प्रॅक्टिस मध्ये आहे आणि त्या काळी मुलींची लग्न खूप लवकर व्हायची आणि अगदी 16-17 वर्षांच्या मुली गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी माझ्याकडे यायच्या. तेव्हा त्यांची मानसिक आणि शारीरिक वाढही पूर्ण नसायची, त्यामुळे सुरुवातीच्या काळात आधी शारीरिक वाढ पूर्ण होऊ दे आणि मग आई बनायचा सल्ला मला द्यावा लागे. पहिलं बाळंतपण वयाच्या 25 वर्षाच्या आधी असणं हे शास्त्रीय दृष्ट्या महत्वाचं आहे, बाळंतपण सुलभ होण्याच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: आताच्या काळात मातृत्वाचं प्लॅनिंग करण्यापूर्वीच म्हणजे लग्नानंतर लागलीच थोड्या तपासण्या करून घ्याव्यात. त्यामध्ये हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप, ब्लड शुगर, थायरॉइड आणि टॉर्च, ते मी नंतर त्याचं स्पष्टीकरण देईन. आता मधुमेहाचेही वाढते प्रमाण आणि वेगवेगळ्या व्हायरसने आपल्या शरीरात घेतलेला प्रवेश, मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर तरी लगेच या तपासण्या आवश्यक आहेत. आता थोडक्यात आपण प्रत्येक तपासणीची आवश्यकता आणि उपयोग पाहू. ब्लड ग्रुप मध्ये आपण बघतोच आहोत ए ब्लड ग्रुप, बी, ए बी, ओ, तसेच आणखीन एक सिस्टीम असते आरएच, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जसं आपण ब्लड ग्रुप म्हणतो ना, ए पॉझिटिव्ह आहे, ओ पॉझिटिव्ह आहे किंवा ए निगेटिव्ह आहे, तर मुलीचा ब्लड ग्रुप महत्वाचा आहे. जर निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल आणि पतीचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर पुढे थोडी कॉम्प्लिकेशन येऊ शकतात, त्यामुळं पहिल्याच वेळी काळजी घेण्याने हा मोठा धोका आपण टाळू शकतो. कारण पहिले बाळ पॉझिटिव्ह असेल आणि आईचं रक्त निगेटिव्ह असेल तर बाळंतपणाच्या वेळी आईच्या रक्तामध्ये काही अँटीबॉडीज तयार होतात, त्यामुळे नंतर अबॉर्शन होण्याचा किंवा निर्जीव बाळ जन्माला येण्याचा धोका असतो.
1: बर,
0: आता आपण हिमोग्लोबिन बद्दल बोलू. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल तर अपुऱ्या दिवसाचे बाळ होण्याची शक्यता असते. बाळंतपणामध्ये जीवाला धोका होऊ शकतो कारण बाळंतपणात होणारा रक्तस्त्राव आईला धोकादायक ठरवू शकतो.
1: बरोबर.
0: मग अशा वेळी कधी कधी ब्लड ट्रान्सफ्युजन पण करावे लागते. तर या सर्व गोष्टी या साध्या तपासणीने टाळता येतात. लवकर निदान झाले तर आहार आणि गोळ्यांच्या मदतीने उपाय करता येतो. थायरॉइडची टेस्ट आणि ब्लड शुगर हे स्पेसिफिक ट्रीटमेंटने कंट्रोलमध्ये आणता येते. आता आपण थोडे टॉर्च बद्दल बोलू. टॉर्च म्हणजे TORCH. त्याच्यामध्ये टी टॉक्सोप्लाझ्मोसिस, ओ हिपॅटायटिस अदर डिसीजेस सिफिलिस, आर म्हणजे रुबेला, टी सायटोमेगॅलोव्हायरस, एच म्हणजे हर्पीस सिम्प्लेक्स. याच्यामुळे या सर्व टेस्टमुळे पहिल्या 3 महिन्यात गर्भपात किंवा अपुऱ्या दिवसांचं बाळ, कमी दिवसांचं बाळ, बाळाला ऐकण्यामध्ये येणारा दोष किंवा दृष्टीदोष हे गंभीर धोके असतात, ते आपण टाळू शकतो. कारण आधीच औषधोपचार केले तर हे समजू शकते. दुसरी तपासणी महत्वाची म्हणजे सोनोग्राफी. यामध्ये गर्भ किती दिवसांचा आहे हे समजते. कधी कधी मुलींची मासिक पाळी अनियमित असू शकते आणि मग डिलिव्हरीची तारीख काढण्यासाठी अडचण येते. बाकीच्या मुख्य तपासण्यामध्ये ब्लड प्रेशरची तपासणी महत्वाची आहे. कारण बेसिक ब्लड प्रेशरचं रिडिंग माहिती असेल तरच त्यात झालेली वाढ लवकर लक्षात येते. त्यामुळे या सर्व तपासण्या लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे.
1: बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूयात की जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते त्याच्यानंतर ह्या ज्या तुम्ही आता तपासण्या सांगितल्यात त्या करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आहार हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय आहे, तर गरोदर स्त्रीच्या आहाराविषयी तुम्ही काय सांगाल?
0: गरोदर स्त्रीच्या आहारामध्ये तिने काय खावे आणि काय खाऊ नये यामध्ये सर्वात महत्वाचे तर बाहेर

0: घरचे काही खाऊ नये. घरचा साधा सात्विक आहार ज्यामध्ये डाळी, कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, सॅलेड, फळे, सोयाबीन, अंडी, मासे हे पदार्थ आहेत याचा उपयोग करावा. भरपूर पाणी प्यावे. बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळावं. त्याच्यामधून वरचेवर होणारं इन्फेक्शन आणि मुख्य धोका ह्याच्यामध्ये जॉन्डिसचा असतो. जॉन्डिस हे खूप धोकादायक असते, त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणे पूर्ण टाळावे.
1: बर, आणि योग्य ती काळजी या आहारामध्ये गरोदर स्त्रीनं घेतलीच पाहिजे. आणि अगदी असे कुठले पदार्थ आहेत का की जे अगदी निषिद्ध आहेत, म्हणजे खाऊच नयेत असे काही पदार्थ आहेत?
0: गरोदरपणे सर्व सिस्टीमवरती ज्यादा भार पडतो, त्यामुळे पचन संस्था पण बिघडलेली असते. त्यामुळे पचायला हलके पदार्थ खाणं हे फायदेशीर असतं. जसं की खूप तेलकट पदार्थ खाऊ नयेत, आणि ज्या मुलींचं वजन जास्त आहे त्यांनी जास्त गोड पदार्थ खाऊ नयेत.
1: बरोबर.
0: सुरुवातीच्या पहिल्या 2-3 महिन्यामध्ये काही पदार्थ, पपई सारखे पदार्थ खाऊ नयेत की ज्याच्यामुळं अबॉर्शन होण्याचा धोका असतो.
1: बरोबर, म्हणजे जे उष्ण प्रकृतीचे आपण म्हणतो ते पदार्थ शक्यतो टाळावेत. गरोदरपणामध्ये काही ठराविक औषधं दिली जातात, फॉलिक ऍसिड असेल, आयर्न असेल, कॅल्शियम असेल, तर या गोळ्या घेणं किती आवश्यक आहे आणि त्या कशासाठी दिल्या जातात?
0: यामध्ये फॉलिक ऍसिड खूप महत्वाचं आहे. फॉलिक ऍसिडच्या डेफिशियन्सीमुळे बऱ्याच कंजनॅटल अनॉमली म्हणजे उपजत जन्मदोष बाळामध्ये असण्याची शक्यता असते. त्यामुळे फॉलिक ऍसिड देणं सप्लिमेंट म्हणून खूप गरजेचं आहे. आजकाल तर जेव्हा प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करतो आपण, तेव्हापासूनच फॉलिक ऍसिडची सुरुवात करतात.
1: म्हणजे
0: प्रेग्नन्सीमध्ये तर घेणं आवश्यकच आहे, पण त्याही आधी फॉलिक ऍसिड घेणं आवश्यक आहे. आयर्न आणि कॅल्शियमची गरज जी आहे, कॅल्शियममुळे बाळाची हाडाची योग्य वाढ होते, आईची पण डेव्हलपमेंट चांगली राहते, नाहीतर हाड्यामध्ये ठिसूळपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे आयर्न कॅल्शियम घेणं गरजेचं आहे. आयर्नची गरज हिमोग्लोबिनसाठी असते, त्यामुळे रक्ताची वाढ होण्यासाठी आयर्न घेतले जाते.
1: बरोबर.
0: याची जर कमतरता असेल तर पुढ्या दिवसाचं बाळ, प्रीमॅच्युअर बेबी म्हणतो आपण, किंवा कमी वजनाचं बाळ होण्याचा धोका आहे. आणि बाळंतपणात होणारा रक्तस्राव आईसाठी धोकादायक होऊ शकतो, त्यामुळे रक्ताची व्यवस्थित वाढ होणंही गरजेचं आहे.
1: या गोळ्यांच्या बरोबर आहारामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्या या गोष्टी वाढवू शकतात, म्हणजे कॅल्शियम म्हणा किंवा आणखी काही?
0: कॅल्शियमसाठी उन्हामध्ये थोडस फिरणं चांगलं असते, स्किन खाली कॅल्शियम तयार होतं, त्यामुळे उन्हामध्ये थोडं फिरावं.
1: बर.
0: हिमोग्लोबिनसाठी प्रोटीन आणि आयर्न ह्याची गरज असते. प्रोटीन आपण सप्लिमेंट म्हणून प्रोटीन पावडर पण चालते, किंवा अंडी, दूध याच्यामधून प्रोटीन्स मिळतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते. त्यासाठी लिंबाचा रस, सायट्रस फ्रुट्स यांचा समावेश करावा.
1: बर, म्हणजे या औषधांबरोबर याही गोष्टी जर आहारात असतील तर या गोष्टींची कमतरता जी आहे ती निघू शकते.
0: दररोजच्या खाण्यामध्ये पालेभाज्या आणि उसळी अवश्य असाव्यात.
1: बर. तसंच नियमित कोणते व्यायाम करावेत का किंवा मानसिक आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी या काळामध्ये?
0: या काळामध्ये साधा सोपा सुटसुटीत चालण्याचा व्यायाम अतिशय महत्वाचा असतो. गरोदरपणामुळे पचन संस्था पण थोडी डिस्टर्ब झालेली असते.
1: हो.
0: बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते, त्यासाठी चालण्याचा नियमित व्यायाम असावा. पण काही ठराविक केसेसमध्ये जेव्हा खूप विश्रांती ऍडवाइस केली जाते तेव्हा या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात.
1: केव्हाही? बरोबर.
0: त्याचप्रमाणे गरोदरपणात आईच्या पाठीच्या कण्यावर थोडा ताण पडतो बाळाचं वजन असल्यामुळं, त्यासाठी थोडं बाळा आईचं पोश्चर पण बदलते.
1: बरोबर.
0: हा पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून थोडे हलके व्यायाम किंवा सोपी योगासने पण ती मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार करावीत. ओंकारचा जप करणं खूप चांगलं असते. ध्यान, संगीताचा पण खूप चांगला परिणाम बाळावर होण्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे आईचेही मानसिक आरोग्य छान राहते आणि त्याचा बाळावरही खूप चांगला परिणाम जाणवतो.
1: बरोबर. म्हणजे आपण थोडक्यात सध्या गर्भसंस्कार ही जी कन्सेप्ट

0: दिसते.
1: या काळामध्ये आई होणार ही भावना खूप सुखावं असते. मुलीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची गोष्ट आहे ही.
0: बरोबर.
1: आणि ती परमेश्वरानं मुलींवर सोपवलेली आहे खूप विश्वासाने. पण त्याचबरोबर आपण बाळ व्यवस्थित सांभाळू शकू ना, आपल्याला हे जमेल ना, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत विशेष प्रश्न असतो. त्यामुळे एक अनामिक भीती पण मनामध्ये असते.
0: खरंय.
1: पण एक सांगू का, हा सर्व विचार करूनच ही जबाबदारी आपल्याला स्त्रियांना दिलेली आहे. त्यामुळं परमेश्वरावर विश्वास ठेवून सर्व सुखरूप होईल अशी आशा बाळगणं हे जास्त चांगलं.
0: सकारात्मक विचार त्या मातेनंही करणं गरजेचं आहे.
1: नक्की.
0: चांगला परिणाम होऊ शकतो. मगाशी तुम्ही सुरुवातीला काही टेस्ट सांगितल्यात, त्याच्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह या विषयी तुम्ही सांगितलं. पण समजा एखाद्या मातेला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल ऑलरेडी आणि ती प्रेग्नंट असेल, तर तिनं काही विशेष काळजी घ्यायला हवी का?
1: विशेष काळजी या दोन्ही केसमध्ये वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आहार लो कॅलरी डाएट ऍडवाइस केला असतो. भरपूर फायबर घेतला पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व्यवस्थित गोळ्या घेतल्या पाहिजेत.
0: ह्याचा काही परिणाम गर्भावर होऊ शकतो, म्हणजे उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा
1: होऊ शकतो.
0: बर.
1: पण हे बाकी सगळ्या गोष्टींनी कंट्रोलमध्ये ठेवल्यानंतर हा परिणाम होत नाही.
0: बऱ्याच
1: वेळेला उच्च रक्तदाब असेल तर बाळाची वाढ चांगली होऊ शकत नाही. पुढे दिवसांचं बाळ होण्याची शक्यता असते. बरोबरपणे होणारा प्री इक्लॅम्शिया आणि इक्लॅम्शिया हे दोन आजार आहेत, तर त्यामध्ये ब्लड प्रेशरचा खूप संबंध आहे. पण हा प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतात त्याला. त्यामध्ये सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सॉल्ट कमी असलेलं डाएट, ठराविक गोळ्या या घ्याव्या लागतात.
0: बरोबर. म्हणजे जर योग्य मार्गदर्शन आपण घेतलं किंवा वैद्यकीय सल्ला घेतला, गर्भ चांगला निपजू शकतो. गरोदरपणामध्ये काही विशेष लस आहेत का आणि त्या कोणत्या आहेत?
1: लस मध्ये मुख्य टिटॅनस ऑक्साईड, आपण इंजेक्शन टीटी म्हणतो, त्याचे दोन डोस देतात साधारण 2 महिन्याच्या अंतराने. याशिवाय आरएच निगेटिव्ह पेशंटमध्ये एंटी डीचा डोस दिला जातो. तोही गरजेनुसार आणि त्याची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तो डोस व्हेरिएबल असतो.
0: बरं.
1: सगळ्यांना असतो असं नाही.
0: बर. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्या लस आहेत त्याच्यामध्ये महत्वाची तुम्ही जी ती टीटीची सांगितली तीच लस आहे. आणि साधारण सोनोग्राफी कधी केल्या जातात या 9 महिन्यांमध्ये?
1: सोनोग्राफी नेहमीची सुरुवातीच्या फर्स्ट व्हिजिट मध्ये, साधारण 1.5 महिना ते 2 महिने या काळामध्ये.
0: बर.
1: त्यानंतर साधारण 3.5 महिन्यांनी एक ती परत वाढ व्यवस्थित आहे की नाही बघण्यासाठी. त्यानंतर 20 वीक्सला म्हणजे 5 महिने झाले की बाळाची व्यवस्थित वाढ होते, ह्याच्यामध्ये काही उपजत दोष आहेत का बाळाला हे बघण्यासाठी सोनोलॉजिस्ट कडून ही सोनोग्राफी केली जाते.
0: बर.
1: त्यानंतर महिन्यातून एकदा करणं गरजेचं असतं आणि शेवटच्या 9व्या महिन्यामध्ये कधी कधी आठवड्यातून एकदा पण सोनोग्राफी करावी लागते. बाळाच्या भोवती असलेलं पाणी व्यवस्थित आहे की नाही, बाळाची हालचाल व्यवस्थित आहे की नाही, बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय की नाही, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी शेवटच्या महिन्यामध्ये आठवड्यातून एकदा करावी लागते. बाळाची गर्भाशयामध्ये असलेली स्थिती बघण्यासाठी सुद्धा ही आवश्यक असते.
0: कधी कधी बाळाचं वजन सुद्धा कमी येतं, म्हणजे सगळ्याच बाळांची वजन काही व्यवस्थित असतात असं नाही. आईची तब्येत व्यवस्थित असते पण बाळाचं वजन सुद्धा कमी कधीतरी होऊ शकतं, तर त्याला काय कारण असू शकतील किंवा त्यासाठी किंवा बाळाचं वजन वगैरे व्यवस्थित राहण्यासाठी मातेनं काय करावं?
1: अशा केसमध्ये प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी म्हणतात, म्हणजे वाढेकडून बाळाला होणारा जो रक्त पुरवठा आहे कधी कधी कमी होऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तरी हा कमी होऊ शकतो. त्यामध्ये काही ड्रग्ज आहेत त्याचा उपयोग केला जातो आणि डाव्या कुशीवर झोपायला सांगितलं जाते मातेला. त्यामुळं हा रक्त प्रवाह अधिक चांगला होण्याची शक्यता असते.
0: ओके.
1: आणि बाकी प्रोटीन सप्लिमेंट आणि बाकी
0: ते दिले जातात. बरोबर.
1: विश्रांती, या केसमध्ये विश्रांती खूप आवश्यक आहे.
0: कुटुंबातील सदस्यांची काय भूमिका असावी, गरोदर स्त्रीची कशा पद्धतीनं त्यांनी काळजी घ्यावी?
1: हा, सर्वात महत्वाची गोष्ट घरी आनंदी वातावरण ठेवण्याची जबाबदारी घरच्या सर्व

0: सभासदांची.
1: बर,
0: त्यातल्या त्यात मुलगी जर नोकरी करणारी असेल तर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
1: बरोबर,
0: तिला पुरेशी विश्रांती मिळावी, योग्य आहार मिळावा याची जबाबदारी घरच्या लोकांनी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये तिनं हलकं हलकं काम करावं, तिच्याकडून खूप जबाबदारीचं काम किंवा खूप कष्टाचं कामाची अपेक्षा करू नये. यासाठी दोहा जेवणाची कल्पना यातूनच आलेली आहे. त्यामुळे तिला चांगलं खाणं करून देणं, तिच्या आवडीनिवडी जोपासणं, तिचं लाड करणं. आपण एक कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहोत की आपल्याकडे खूप लक्ष दिलं जाते, ही भावना तिला सुखाची असते.
1: बरोबर, सध्याच्या जीवनशैलीनुसार ही जी आत्ताची पिढी आहे ती तरी सगळीच नोकरी करणारी आहे, त्यांचं जीवन खूपच धकाधकीचं आहे. मग अशांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्यांनी साधारणपणे पहिले 3-3.5 महिने तरी विश्रांती घेणं आवश्यक आहे. आता गव्हर्नमेंट जॉब मध्ये किंवा एकंदर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अशी विश्रांती मिळू शकते मुलींना.
1: बरोबर,
0: तर अशा वेळी विश्रांती घेणं जास्त आवश्यक आहे आणि प्लॅनिंग करूनच सर्व गोष्टी केल्या पाहिजेत.
1: नोकरी किंवा करिअर या गोष्टी आहेतच, पण हे जे आई होणं आहे ते खूप चांगल्या रीतीनं त्यांनी देखील अनुभवलं पाहिजे, किंवा आपण म्हणतो की प्राधान्य त्यावेळेला त्या गोष्टीला देणं गरजेचं आहे.
0: कारण हे 9 महिने महत्वाचे आहेत की जेव्हा बाळाची काळजी आई घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळं हे 9 महिने प्लॅन्ड असावेत. अशा वेळी फुल टाइम जॉब करणाऱ्या मुलींना पाहिजे असेल तर पार्ट टाइम जॉब करावा किंवा जवळचा जॉब घ्यावा. काहीतरी त्याच्यामध्ये नियोजन करून त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी. प्रत्येक केसमध्ये अशी गोष्ट वेगळी वेगळी असू शकेल, प्रायोरिटी प्रेग्नन्सीला दिली पाहिजे.
1: सुलभ प्रसूतीसाठी काय सांगाल? म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचंय की प्रसूतीची तारीख जवळ आल्यानंतर त्याच्या आधी काही गोष्टी किंवा काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: आतापर्यंत सांगितलेल्या आणि बऱ्याच गोष्टी ह्या सुलभ प्रसूतीसाठीच्याच असतात.
1: बरोबर,
0: काही आजार असले तर त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण काळजी घेतोय. बाकीचं डाएट आणि पोळ्या व्यवस्थित घेणं हे आहे.
1: बरोबर,
0: बाळाभोवती वरतेवर सोनोग्राफी केल्यामुळं बाळाभोवतीचं पोटामध्ये असलेलं पाणी कमी आहे का ह्याचा विचार केला जातो. त्यासाठी औषधं दिली जातात. त्यासाठी रेस्ट किंवा जसं मी आता सांगितलं की डाव्या कुशीवरती मुलींना अशा वेळी झोपायला सांगणं हे महत्वाचं आहे. आणि आनंदी वातावरण, पेशंट रिलॅक्स मूड मध्ये राहणं ही प्रायोरिटी असेल.
1: बरोबर,
0: 8-10 दिवसांमध्ये सोनोग्राफी करून बाळाची गर्भाशयातली स्थिती बघतो आम्ही. आणि बाळ पायाळू असेल किंवा बाळाची पोझिशन आडवी असेल, ट्रान्सफर लाय म्हणतो त्याला, तर अशा केसमध्ये सिझेरियनचं प्लॅन केलं जाते. अशा वेळी ते इलेक्टिव्ह सेक्शन म्हणतात त्याला, की दिवस ठरवून त्या दिवशी ऑपरेशन करणं कमी त्रासाचं असते म्हणजे आणि सुरक्षित. त्यामुळे अशा वेळेला त्याचंही पालन करणं गरजेचं आहे.
1: खरं, मुळात या सगळ्यांमध्ये जो डॉक्टरांचा सल्ला असेल तो मान्य करणं हे जास्त महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण प्रसूती होण्याआधीच्या मातांची काळजी याविषयी बोललो, तर आता जाता जाता मला फक्त एवढं विचारायचंय की प्रसूती झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर बरेचदा असं होतं की बाळाकडे लक्ष दिलं जातं, सगळ्यांचंच लक्ष बाळाकडे असतं. मग त्यावेळेला त्या मातेनं स्वतः किंवा कुटुंबियांनी त्या मातेची कशा पद्धतीनं काळजी घ्यावी आणि किती दिवस मातेनं ही काळजी घेणं गरजेचं आहे?
0: डिलिव्हरीमध्ये बऱ्याच रक्तस्राव झालेला असतो, त्यामुळे तिच्यामध्ये रक्ताचे घटक कमी झालेले असतातच. बाळाला ती स्तनपान करत असते.
1: बरोबर,
0: या दोन मुख्य गोष्टींचा विचार केला तर तिचा आहार, तिची नियमित औषधं जशी चालू आहेत प्रेग्नन्सीमध्ये जी चालू आहेत, ती फोलिक ऍसिड, कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन्स हे सगळं तिचं कंटिन्यूस ठेवायचं. साधारणपणे 1.5-2 महिने लागतात तिची शारीरिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी. 1.5-2 महिन्याचा अवधी लागतो. त्या अवधीमध्ये तिच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर खूप गरम पाण्यानं आंघोळ करू नये तिने, विशेषतः केस धुण्यासाठी, त्यामुळे चक्कर येऊ शकते. आहार सात्विक असावा. आपल्याकडे पूर्वीच्या काळी काही गोष्टी म्हणजे बाळणपणानंतर आईला देत नसत, म्हणजे तिची तब्येत नाजूक आहे मग तिनं काहीच खायचं नाही, पण तशी उपासमार करणं चांगलं नाही.

0: बरोबर
1: तिला वरण भात भाकरी उसळ पालेभाज्या वेगळं वेगळं सूप दूध अंडी हे पदार्थ द्यायला काहीही हरकत असते. फक्त पहिले 10-15 दिवस फक्त हिरवी मिरची देऊ नये. पाणी सुद्धा भरपूर द्यावं. तिला पाणी पण विशेष दिलं जात नाही. पाणी पण भरपूर द्यावं. दूध येण्यासाठी आईची तब्येत चांगली असेल तर दुधाचा प्रॉब्लेम सहसा येत नाही. बाकी मग तिलाही दूध आणि अंडी आणि प्रोटीन पावडर दिली तर दूध यायला हरकत नाही. आणि मुख्य दूध येण्यासाठी बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे. म्हणजे स्तनपान केल्यानंतर शरीरामध्ये एक रिफ्लेक्स असतो, त्यामुळं दूध तयार होण्यासाठी संदेश दिला जातो. त्यामुळं आधी पाजलं पाहिजे मग दूध येतं. ही निसर्गानंच केलेली योजना आहे.
0: स्तनपानही तितकंच महत्वाचं आहे.
1: स्तनपान केल्यानंतर दूध येते हे महत्वाचं आहे. बाळाचं वजन खूप कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याला आंघोळ घालावी. आंघोळीचा एखादा चार्ज करावा की एक दिवस आड किंवा 2 दिवस आड. खूप थंडी असेल तरी सुद्धा त्याला रोज आंघोळ घालण्याचा आग्रह करू नये.
0: बर
1: त्याला आपण तेल लावतो मालिश करतो ते पण खूप जोरात लावू नये. त्याचं पाणी पण खूप गरम नको.
0: बर
1: आणि आंघोळीनंतर बाळाला छान कोरडं करावं. डोळ्यात काजळ कानात देंडीवर तेल घालण्याचं काहीही कारण नाही. काही वेळेला कानात तेल घातल्यामुळं बाहेरचे जंतू कानात प्रवेश करतात. मुलांचे कान फुटू शकतात. बाळाचा प्रतिबंधक लस आहे त्याचा चार्ट व्यवस्थित पूर्ण करावा. आणि कमी वजनाचं बाळ असेल तर त्याची इम्युनिटी कमी असते. त्यामुळं त्याला खूप लोक भेटायला येतात आपल्याकडे. नातेवाईकांनी गर्दी करू नये.
0: बरोबर
1: हे ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि आता शेवटी मला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे 2 महिने झाल्यानंतर आईसाठी कुटुंब नियोजनाचा सल्ला जरूर घ्यावा. म्हणजे बाळ आणि आई दोघेही सुरक्षित राहतील.
0: तर एकंदरीतच आजचा जो मातृ सुरक्षा दिन आहे या निमित्तानं गरोदरपणामध्ये मातेनं घ्यायची काळजी आणि त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर मातेनं काय काय काळजी घ्यायला हवी याविषयीचं मार्गदर्शन डॉक्टर शुभा कुलकर्णी तुम्ही आम्हाला दिलं. आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार जर आपण ह्या गरोदरपणाच्या काळामध्ये योग्य त्या सूचनांचं पालन केलं तर नक्कीच ती प्रसूती सुलभ होऊ शकते, बाळाची वाढही चांगली होऊ शकते आणि मातेचं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतं. तर आज तुम्ही खूप छान प्रकारे ह्या विषयावरचं आम्हाला मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
2: इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये जागतिक मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर शुभा कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

0: इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: श्रोते, इंद्रधनू हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 403 आम्ही प्रसारित करत आहोत. गायक कलाकार अनुराधा पौडवाल, संत तुलसीदास यांची रचना आणि सतीश भाटिया यांची संगीत रचना.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 11:11 झालेले आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला मैंने प्यार किया या चित्रपटासाठी लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम, उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांचा आवाज, असद भूपाली यांची गीतरचना, राम लक्ष्मण यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आनंद मिलिंद यांची संगीत रचना।

त्रिदेव या चित्रपटासाठी अमित कुमार, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांचा आवाज आनंद बक्षी यांची गीतरचना, कल्याणजी आनंदजी यांची संगीतरचना.

कोई

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज, जावेद अख्तर यांची गीतरचना, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता सनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता राम लखन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची संगीतरचना.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खेळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदम मध्येच का चालते? ईसीजी वर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळेच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते त्या क्षणी सगळं संपत. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळण नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलणं

इतरांचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका, कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं. ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो.

0: संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 13. सहभाग
1: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे.
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
2: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलक फुलक.
3: हलक फुलक, हलक फुलक.
5: कुणीतरी येणार ये.

0: अय्या बबी मावशी रश्मी वहिनी या या अलभ्य लाभ अलभ्य लाभ.
1: वा वा मधु तुझा आवाज इतका मधुर आहे ना की तुझा आवाज ऐकून आणि तू म्हणालीस की कुणीतरी येणार येणार मग आम्ही लगेच आलो बघ धावत.
0: बर बर हरभराचं झाड अडचडा वाजून आता तू वहिनी मला.
1: अगं तसं नाही खरंच तुझा आवाज गोडे हो की नाही हो आई.
2: हे कुणीतरी नेमकं कुठे येणार आहे मधु. अगं छबुताई सुनबाईंची गोड बातमी की काय.
1: तुम्हालाही चाहूल लागली वाटतं या बातमीची. बरं झालं तुम्ही आलात.
2: अग मधु गोड बातमी देणारी तुझी रसिका वहिनी कुठे मग.
0: अग बबी मावशी कुठे असणार आहे ती ऑफिसला. अग ती आता मॅनेजर झाली आहे ना जबाबदाऱ्या वाढल्या तिच्या.
2: हो की. अग छबुताई ती ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते ग पण तिला सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची. बरं
1: बबे आतापर्यंत काय कमी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत पण आता
2: आता काय.
1: अगं काळजी वाटते ग मला.
2: अहो पुष्पा मावशी पुन्हा एकदा प्रमोशन होत आहे तुमचं काळजी कसली. आनंद वाटायला हवा.
1: आनंद तर आहेच ग पण काळजी घेणं पण महत्वाचं आहे. आम्ही तर घेऊच ग काळजी पण तिनं स्वतः पण काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे नाही का. तुला माहितीये ना रसिकाचा स्वभाव तिला किती गडबड असते प्रत्येक कामाची. आता धावपळ थोडी कमी करायला नको का तिनं.
0: म्हणजे आता तिला नोकरी सोडावी लागेल.
2: नाही ग नोकरी कशाला सोडायची आहे त्यासाठी. नोकरी करता करता तिने तिची काळजी घ्यायची आहे. मधु आता तुझं काम वाढलंय बर का.
0: म्हणजे आता तिची सगळी कामं मलाच करावी लागणार की काय.
1: अग कामं म्हणजे काय तिला समजावून सांगायचं.
0: आता माझं कुठे लग्न झालंय आणि मी डॉक्टर थोडीच आहे तिला समजावून सांगायला. मला काय कळतंय त्यातलं.
2: अग तुम्ही तरुण पिढीतली मंडळी एकमेकांना छान समजावून सांगू शकता ना. पटतात एकमेकांच्या गोष्टी तुम्हाला. समवयस्कांचा फरकच पडतो ना.
1: अग मधु तुला माहितीये ना तुझ्या रसिका वहिनीचा स्वभाव. कोणत्याच कामाला ती कधी नाही म्हणत नाही. सगळीच कामं पूर्ण करायच्या नादात ती तिचा ताण मात्र वाढवून घेते. आपण बघतोय ना त्यामुळे ती किती थकून जाते.
0: हो ग त्या कामांच्या नादात तिचं जेवणाकडे लक्षच नसतं बघ. एकतर वेळेवर जेवत नाही आणि काम राहिलंय असं म्हणत घाईघाईत जेवण करते.
2: मधु अग किती चुकीची सवय आहे ग ही. त्याचे किती दुष्परिणाम होतात आरोग्यावर माहितीये ना.
1: आणि तुला सांगते बबे पायऱ्या उतरताना सुद्धा नुसती घाई. दोन पायऱ्यांची एक पायरी करते बघ ती.
2: अगं बाई अगं मग तिला जरा नीट समजावून सांगा.
1: अगं बबे काय काय आणि किती किती समजावून सांगायचं. तिला काही बोलायला गेलं तर तिला वाटतं आई सारख्याच टोकतात. पण तिच्यासाठीच सांगते ना मी हे सगळं. आता तुला सांगते हिचं बोलायचं तोंड मोठं आणि खायचं तोंड लहान.
2: अगं छबुताई असं करून कसं चालेल बरं. आता आईच जर खाऊन पिऊन मस्त असेल तर येणारं बाळ सुद्धा सुदृढ असेल ना. मग तिने ती काळजी घ्यायला नको का बरं.
3: पुष्पा मावशी काय खावंसं वाटतं हो तिला. डोहाळे पुरवायला हवेत तिचे. काही डोहाळे लागलेत की नाही. तिला म्हणावं काहीही खावं वाटलं तर सांगत जा बरं का.
0: अरे वा मज्जाच आहे मग आता आपल्या घरात रोज नवीन नवीन चटपटीत पदार्थ बनवणार.
2: हा म्हणजे वहिनीचं नाव आणि मधुचं गाव. मधु अग आत्या होणार आहेस आता तू. थोडं जबाबदारीने वागायला शिक बरं.
0: घ्या आता मी काय केलंय घसरली का माझ्यावर गाडी.
1: मग असं होणारच ना. अग असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार. सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं.
3: आणि तोही वेळेवर. वेळेची अवेळ करायची नाही. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
2: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधु तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
1: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला. नक्कोच म्हणते.
2: अगं छबुताई अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे.
1: तिथेही आनंदच आहे.
0: आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चो हिकडे.
2: मधु गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं हिरव्या

0: पालेभाज्यांमध्ये आयर्न असतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा. अगं मधू, कदाचित ते पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
1: पिढीतलं अंतर?
0: अगं ते काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असत ते.
1: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
0: हा हा, तेच ते म्हणत होते ना मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटतं ग.
2: हे मात्र खरं. ह, आणि तसंही नणंद भाऊजाईंचं गुळपीठ आहेच की प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा. म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधूला की ती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे. हो की नाही?
3: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जिवलग मैत्रीचं.
0: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढली आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
1: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
2: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बर का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका बहिणीने जास्त ताण घेऊ नये असं हे तू तिला सांगायचंय. कारण काय होतं माहितीये का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगावे लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
1: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
0: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालच्या मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व काम केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददादाची पण जबाबदारी आहे ना काही, बाप होणार आहे तो आता. तेव्हा त्याला सांग, तिची व्यवस्थित काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित. तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची? आनंदचीच ना.
1: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
2: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
3: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधू तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला. ऑफिसमधून आली की लगेच जा दोघे जणी तिकडे.
1: बर आई, आजच घेऊन जाते हा तिला.
3: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
0: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात.
2: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा नाही का?
0: मग
2: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
0: अगो हे काय गात नवीनच?
2: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाहीये. म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
3: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
2: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच. पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
1: हा अनुभव.

0: अनुभवाचे बोल. बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण. म्हणजे वहिनीचेही डोहाळे पुरवले जातील आणि आपली मज्जा होईल.
1: अगं आधीच जा, मला ही बातमी सांगितली असती ते त्यांना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात गा आपण. चला
2: चला चला.
3: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
2: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल. चालेल
0: ठीक आहे, आलेच घेऊन.
1: ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, शगू दे तिला काय आवडतं सांग बरं. गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
3: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
1: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
3: अगं गुलाबजामून तिला फार आवडतात बरं का.
1: बरं आणि तिखटामध्ये काय.
3: पावभाजी.
1: बर बर, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
2: चालेल चालेल, आता थोडा वेळ येईलच ती घरी आणि आनंद येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूयात नाही का.
3: अगदी सरप्राईज होईल मस्त.
2: चला चला लागा तयारीला. ही मधू कुठे गेली, सटकली वाटतं.
1: हा आम्ही ती आईस्क्रीम आणायला गेली ना.
2: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
1: रश्मी तू घे बरं भाजीची राहिला, चल मस्त पावभाजी करूयात.
2: चला चला.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
6: होऊया जरा हलक फुलक.
5: हलक फुलक, हलक फुलक.
7: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 13 ऐकलात. सहभाग होता
8: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
7: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

मैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते। 2 बटाटे, 1/2 कप गाजर, 1/2 कप मटार, 1/2 कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणी, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं। झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार।

0: आवश्यक असते. त्यामुळे मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे आणि त्या स्वतःही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे आहे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिनाला आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसं घ्यायचे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती देतो. वेळेवर उपचार, त्याच्यानंतर आज सुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही तरी पालघर सारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे, सरकारी असो किंवा खाजगी असो त्याचे महत्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
0: अगदी अगदी. डॉक्टर, गर्भधारणे दरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्वाची असते?
1: असं म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळ सुद्धा निरोगी होतं आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्र सुद्धा निरोगी असतं. आपलं सर्वांचं ध्येय आहे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्वाची असते तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती ज्याला आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर माता मृत्यू, बालमृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे फुफ्फुसं जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले असतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूती ही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ऍड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
0: बापरे.
1: त्यानंतर जी आपल्या सरकारनी NHM असेल किंवा विविध दिन साजरे केल्या गेले, विविध मातांसाठी योजना तयार केल्या गेल्या आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तो दर आता 50 पेक्षा सुद्धा खाली आलेला आहे.
0: किती छान. डॉक्टर, गर्भवती महिलेनं नियमित तपासण्या का करून घ्याव्यात?
1: जसं आपण म्हटलं की सुरक्षित प्रसूती आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. याच्यासाठी जर ती गर्भवती महिला याची आरोग्याची आपण देखभाल केली तर नक्कीच ती प्रसूती सुरक्षित होऊ शकेल. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम या महिलेला जशी ती गर्भ तिला धारण होतो तर 12 आठवड्यांच्या आतमध्ये म्हणजे 3 महिन्यांच्या आतमध्ये अशा सर्व महिलांची आपण नोंदणी करून घेतो. त्यानंतर दर महिन्याला या मातेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण आशामार्फत बोलवून घेतो व तिथे आपण तिचं रक्तदाब असेल, तिचं रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते आपण दर महिन्याला चेक करतो. आपण वजन तिचं तपासतो, त्याच्यानंतर दर महिन्याला लघवी तपासतो. याच्यामध्ये आपण का एवढ्या सगळ्या तपासण्या करतो कारण की सर्वप्रथम आपल्याला मधुमेह आणि रक्तश्रय आपल्याला ओळखायचं आहे.

मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा राष्ट्रसुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणी आणि जागरूकता

0: आपल्याला मी हे सांगते, प्रसूती दरम्यान जर रक्तदाब वाढला तर याचा जो परिणाम असतो तो बाळावर आणि मातेवर दोघांवर पण खूप वाईटरित्या होऊ शकतो. रक्तदाब जो बाळंतपणामध्ये वाढतो याच्यामध्ये बाळाचा अकाली गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो, किंवा ते बाळ जे असतं ते कमी दिवसांचं जन्माला येऊ शकतं. दुसरं म्हणजे की जी माता असते तर मातेला सुद्धा जर हा रक्तदाबाचं प्रमाण जर जास्ती झालं आणि हे रक्तदाबाचं जे प्रमाण असतं ते 7व्या महिन्यामध्ये भरपूर वाढू शकतं, त्याच्यामुळे त्या मातेला पायावर सूज येणे, तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळंतपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटके सुद्धा येऊ शकतात आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो, तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल तर या सुद्धा मातेला जे बाळाचं वजन असतं ते कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. नॉर्मल जेव्हा बाळंतपण होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 लिटर रक्तस्त्राव हा नॉर्मली होतो, आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन एखाद्या मातेचं होतं तर त्याच्यात 1 लिटर हा रक्तस्त्राव नॉर्मली होऊ शकतो. जर ती माता स्वतःच तिला रक्तक्षय असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं की ही माता तेवढा रक्तस्राव सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रसूती दरम्यान सुद्धा दगावण्याची शक्यता असू शकते. पण याच्यावर सुद्धा आपण उपाय करतो की जर शेवटच्या महिन्यामध्ये रक्तक्षयाचं जर आपल्याला प्रमाण वाटलं तर आपण त्या मातेला रक्त वाढवण्याची इंजेक्शन जी सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तिसरं वजनाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक आपण जर सरळसोट विचार केला तर वजनामध्ये दर महिन्याला 1 किलो वजन वाढणे अपेक्षित आहे, 1 ते 1.5 किलो. त्याच्यामध्ये खूप जास्त जर वाढ झाली तर कदाचित त्या मातेला सूज असू शकते सगळीकडे आणि त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे जास्ती. खूप कमी वाढ होत असेल तर आपण समजू शकतो की कदाचित बाळाला कमी वजनाचा धोका उद्भवू शकतो. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की एक अप्रोप्रिएट प्रकारे तिचं वजन वाढायला पाहिजे. दर महिन्याला 1 ते 1.5 किलो आणि पूर्ण बाळंतपणामध्ये जवळजवळ 14 किलो तिचं वजन वाढायला पाहिजे आणि ते आपण प्रॉपर म्हणतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तर ते सुद्धा धोकादायक आहे, कमी वाढलं ते सुद्धा धोकादायक आहे. त्याच्यानंतर लघवी आपण तपासतो कारण की सर्वांना माहिती आहे की आता असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेहाचा स्फोट झालेला आहे. तर आपल्या बऱ्याचशा माता अशा आहेत की त्या मधुमेहाच्या एका इनिशियल स्टेजमध्ये असतात आणि जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर त्यावेळेस हा मधुमेह दिसायला सुरुवात होते. तर आपण जेव्हा लघवीची चेकअप करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा आहे की नाही. आणि जर मधुमेह त्या स्त्रीला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त धोके आहेत कारण की अशा स्त्रीचे जे बाळ असतात त्याच्या बाळाची जी फुफ्फुस असतात ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही आणि मग ते बाळ नंतर श्वास घेत नाही. दुसरा मधुमेहाचा हा धोका आहे की जे बाळ असतं ते जसं जास्त वजनाचं होऊ शकतं तसं कमी वजनाचं सुद्धा होऊ शकतं. आणि यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे की कमी वजनाच्या बाळांना मग त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागतं, कधी कधी त्यांची ब्रेनची किंवा मेंदूची ही वाढ असते ती होऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणून मधुमेह बघणं हे खूप जरुरी आहे.
1: मग डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान अशी कोणती लक्षणं मातेमध्ये आढळतात की त्या मातेने आणि घरच्यांनी दुर्लक्ष करू नये? अशी
0: मोठा मोठी जर आपण विचार केला तर काही अशी लक्षणं आहेत की जी जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी ही लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधून रक्तस्त्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉट सारखा रक्तस्त्राव होऊ शकतो, तो नॉर्मल असू पण शकतो नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्त्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्त्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो.

0: काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात, तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा एएनएम आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून तर 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्राव, हा रक्तस्राव सुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात, त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा अब्रप्शो प्लासेंटा असेल, तर अशा वेळेस हा रक्तस्राव होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्वरित हायर सेंटरमध्ये जावं लागतं आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथील जे निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्राव होतो तर तो जास्त करून तो तर अबॉर्शनचा नसतो, कारण की अबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचं जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या एएनएम असतील तेथील जे डॉक्टर असतील हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपल्या बाळणपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मग अशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळणपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे 2 कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्त सुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काय काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर 4थं लक्षण आहे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण एमनिओटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्या मध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6व्या 7व्या महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल. आणि जर तिचं बाळणपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळणपण सुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठलेही आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे.

0: डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? म्हणजे संतुलित आहार घेणं किती महत्वाचं आहे आईसाठी?
1: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधी सुद्धा महत्वाचा आहे, गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा महत्वाचा आहे, आणि बाळंतपण झाल्यानंतर सुद्धा महत्वाचा आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो, आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे, तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला. पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाहीये. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते, आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं, आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्व आहे.
0: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे, पण गर्भवती महिलेंसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
1: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठल्या सांगितल्या तर आपण तशा प्रकारे देतो, पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
1: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 महिने तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आठवड्यानंतर आपण तिला दर रोज 1 गोळी याप्रमाणे आयर्न फोलिक ऍसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य, अंडी. त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयर्न हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जे आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
0: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्वपूर्ण असते?
1: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा टीव्हीवर वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस बाळंतपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळंतपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतंय की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झालाय का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतोय का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळंतपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियन सोबत फिक्स करतो, आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. या

0: यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबानी तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्वाची असते.
1: अगदी. आणि डॉक्टर, यावेळेची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
0: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
1: पण डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी? म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
0: मी जेव्हा पालघर सारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं, तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचणीची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळंतपणानंतर पेज दिला जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्वाची आहे तेवढीच बाळंतपणानंतरची सुद्धा काळजी महत्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्वाचं जे आपल्या देशासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदा होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे. जी नवीन संकल्पना आहे, बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवल्या जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते, तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको. पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात. आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे, किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपान सुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळंतपणानंतर जो रक्तस्त्राव होतो तो सुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी, खूपच छान. डॉक्टर, आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावा?
0: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो.

0: याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात. त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळंतपणासाठी मोफतमध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं. बाळंतपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं. तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षपर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये, तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळंतपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळंतपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवती लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणं नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णानी अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली, त्यांनी ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे ते आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली, यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्रसुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट। ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना। राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली। भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं। 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले। मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला। ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली। सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले। बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला।
1: भारत ऑस्ट्रेलिया मॅच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है। लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है, आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है।
0: 3 दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले। ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली। संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली। ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले।
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे। न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 पूर्ण होत आहेत। भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता। या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता। याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली। दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे। दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे। नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली। या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक

लस उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉक्टर अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनीरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं

0: वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ओळख करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बढ़ते हैं आगे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी त्यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते. यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडकसागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी

0: काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीझ यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीझ यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाइल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाइल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवतीनगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी

मातीचा सुगंध सगळीकडे पसरलाय. थंडगार वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल? तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही, तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात. पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, PV सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीच्या. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत

0: निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात. बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं,
1: मॅरी कोमने बॉक्सिंग मध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांनी आत्मनिर्भरता की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. स्वतःचं शरीर, मन आणि करिअर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे, कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं. जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 पासून क्रॉसबो शूटिंग मध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 साली नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 साली वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 मध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफलमध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
2: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
2: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असती. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
2: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्समध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असती आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
1: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं
3: क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? त्याची जे पोस्चर असतं ते रायफल शूटिंगच्या पोस्चरला खूप मॅच करतात, कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रीप असते ती रायफलची असते पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लागलेलं असतं आणि एरो रिलीज होतात.
1: ओके.
2: तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आहे
3: त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हाताने ती स्ट्रिंग पुल करायची असती.
1: ओके.
2: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होतं. आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटासा तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
1: अच्छा,
2: तुम्हाला फील होतं ते,
1: तर म्हणजे बो निघाला आहे, त्याचा
2: निघाला आहे एवढ्या प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
1: आणि त्याचं वेट किती असतं?

0: मी अबाउट 8 kgs. इट डिपेंड्स, तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kgs तर असतंच.
1: ओके, म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
0: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे, त्याला प्रॅक्टिस लागते
1: आणि स्ट्रेंथ पण तेवढी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे धनुष्यबाणासारखंच आहे काही.
0: हा, धनुष्यबाणासारखं, पण याला रिलीज जे असते, एरो जे रिलीज होतात, ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
1: ओके, पण तू या क्षेत्रामध्ये कशी आलीस?
0: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे, आणि जेव्हा राज्यवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमोरेबल मोमेंट होता माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्स शूटिंग मध्ये, तर माय मॉम वॉज लाईक की हे काय नाही करू शकतात, हे पण केलं पाहिजे, आपली मुलगी पण करायला पाहिजे. आणि माझे काकांना, पापांना, सगळ्यांना वेपन्स आणि जे असतं रायफल, पिस्टल, शूटिंग, क्रॉसबो, त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला त्या क्षेत्रात टाकू.
1: अच्छा, तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
0: जालनामध्ये फॅसिलिटीज नव्हती, तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12th पास आउट झाले होते, फर्स्ट इयरला आले, तेव्हा माझे स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी जेएनईसी मध्ये होती तेव्हा मी माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते. आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझे पॅरेंट्स आणि कोचेसचं पण खूप सपोर्ट होतं, त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं. आणि मग स्टेटचे, मग नॅशनल, नॅशनलचे, मग इंटरनॅशनल खेळू लागले.
1: अरे वा, खूपच छान. पण मला सांग की 2015 तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 तू तुझं म्हणजे नॅशनल मध्ये पदार्पण केलंस.
0: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 कळला होता की शूटिंग मध्ये हे पण विंग आहे क्रॉसबोचं.
1: ओके,
0: एक पिस्टल शूटरनी मला सांगितलं.
1: म्हणजे याच्या आधी तू
0: रायफल शूटिंग करत होते मी.
1: अच्छा.
0: आणि मग मला कळलं, तर मला एक होते की काय आहे नेमकं हे. तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबोमुळे माझ्या रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं, तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतले नाही आतापर्यंत, तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्या. रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
1: ओके, मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स घेतले?
0: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
1: ओके,
0: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
1: अच्छा, म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला जावं लागतं. तर संजना, मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय. तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
0: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे मी, काहीतरी देशासाठी करत आहे
1: अगदी.
0: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात एथलेट्सला आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात, डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे, सगळे ऍथलीट, सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे, पण त्यांच्या मध्ये ते जे शिस्त असती, प्रोफेशनलिझम, ते थोडंफार मिसिंग असतात आणि त्या ठिकाणी आपण खूप म्हणजे
1: कमी पडतं.
0: आणि दुसऱ्या देशात जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला, न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
1: ओके, म्हणजे बाकी आपण सगळ्या स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
0: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
1: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव्ह करू शकतो. बरं, मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
0: बघ, कसं आहे की नाही की जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती, तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स, एवढी सारी स्कीम्स आहे की आता तू बघ

0: खेलो इंडिया आहे, विविध विविध स्कीम्स आहे किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केले जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
1: सीएसआरच्या
0: माध्यमातून, आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळे एक्सपिरियन्स एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही हे पण आपण करू शकतो. तर हे सगळं माझ्या मिस झालं, खूप सारं मिस झालं,
1: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
0: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहीत पडतं की हे पण करू शकतात.
1: ओके, तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग, ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
0: बघ, जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते, पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहीत आहे की आपलं सीव्ही तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या वेगळ्या फर्म्स मध्ये, कंपनीज मध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एन्डॉर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांना फिनान्शियली हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
1: ओके,
0: तर मला एक प्रायव्हेट फर्मनी हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
1: ओके, म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल
0: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
1: ओके, तर संजना मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचंय, आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
0: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रासरूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेयर्ससाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी, मला असं वाटतंय व्यक्तिगत, की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
1: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाहीये?
0: नाही, काही एज लिमिट नाही.
1: ओके, म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव्ह करण्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
0: फर्स्ट ऑफ ऑल, ब्रीदिंग पॅटर्न एक असतात. तर आपले जसं योगा करतात आपण, तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतात, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
1: ओके,
0: सेकंड थिंग, स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात, कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
1: ओके,
0: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे तीन जे आहे
1: गोष्टी
0: फॉलो केली, त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस थ्री थिंग्स.
1: ओके, म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रीदिंग, या तीन गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचंय ते करू शकतात. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
0: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट असते, कारण की लग्न आधी जसं असतं आपण सिंगल असतं तर आपली एक वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
1: बरोबर,
0: आणि लग्नानंतर खूप काही चेंजेस येतात, पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही, कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 मंथचं होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे, आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जजींनी सांगितलं तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचंय, एवढं चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे. बाळाला आम्ही सांभाळते, माझी मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते मॅचेस करत होते तेव्हा माझ्या

0: हस्बंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू काका दादी पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात, कारण की मी बाहेर बहुतेक वेळ माझे फ्लाइट्स असतात, टाइमच असं गॅप्स होतात,
1: बरोबर आहे,
0: फूडचं, माझे सप्लिमेंटच,
1: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचं पण प्रश्न
0: नाही. मग मी जिथे पण त्यांचं एवढं लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे, आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
1: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव्ह करू शकता.
0: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे एक समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे
1: संपत.
0: माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे.
1: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे, सपोर्ट केला.
0: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
1: नक्कीच, तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणूनच तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. त्याबद्दलही तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत, तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात, त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
0: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तो योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफ मध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल्स, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्स मध्ये यावं.
1: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
0: हो, माझा आहे एक खूप पर्सनल क्षण आहे तो. जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होतं ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 ची होती.
1: बापरे.
0: आणि तिचे बरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही, मी लाईफमध्ये काहीतरी केलं, मी इथं आले आणि मी तिच्या बरोबर एक मॅच करत आहे. आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही,
1: ओके,
0: पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचले मी.
1: बरोबर आहे.
0: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होत.
1: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
0: Yes.
1: नक्कीच, खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला ही संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री, माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून त्यांनी लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह केलं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
1: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतायत बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावर यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा, कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय फ्रेंड्स.

श्रोते हो, आता ऐकूया मुंबईचा जावई चित्रपटातील रामदास कामत यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

श्रोते हो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मुंबईचा फौजदार चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी संप्रती वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतीन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी न्यूजीलैंड देशस्य समकक्षीयेण सह वार्तालापं विधातुं द्विदिवसीय यात्रायां ऑकलैंड नगरं सम्प्राप्तवान्. केन्द्रेण मादक द्रव्याणां नियमेषु संशोधनं कृत्वा अधिक मद्ययुक्तानां औषध सूत्रीकरणानां विनियमनं विहितम्. उत्तराखंड राज्ये अत्यधिक वृष्ट्यै ऋतु विभागेन रेड अलर्ट इति रक्तवर्णीया संचेतना प्रसारिता.

0: दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हे आज आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य यंत्रणेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होत असतो. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा करतो, तर या दिवसाचं महत्व आणि याची पार्श्वभूमी काय आणि या दिवसाची या वर्षीची थीम याविषयी काय सांगता येईल?
1: जागतिक लोकसंख्या दिन ही आयडिया म्हणजे ही संकल्पना सर्वात पुढे आली ती युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून 1989 पासून. म्हणजे त्यातला एक ठळक दिवस म्हणजे जो 5 बिलियन डे म्हणतो, जेव्हा जगाची लोकसंख्या ही पहिल्यांदा 5 बिलियन झाली, म्हणजे ती 11 जुलै 1987 रोजी, तेव्हापासून ही आयडिया पुढे आली. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाची जाणीव तेव्हापासून, म्हणजे एक भासू लागली की आपल्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्याला स्थिरीकरणासाठी कुठले एक सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक एक कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे तेव्हापासून हा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. आणि त्याचं मूळ महत्व हे आहे की लोकांमध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे की कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कुठले साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जेणेकरून आपण एक स्थिर लोकसंख्या कडे वाटचाल करू शकतो.
0: बरोबर. आणि या वर्षीची काय थीम या संदर्भात काय सांगता येईल?
1: 11 जुलै 2026 साठी संयुक्त राष्ट्र संघाने फोकस केला आहे ते यंग पॉप्युलेशन साठी. आणि ती थीम अशी आहे की एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट.
0: अच्छा. सर, सगळ्यात आधी वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य याचा परस्पर एकमेकांशी काय संबंध सांगता येईल?
1: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो. आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक आरोग्यविषयक शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा तेथे कम्युनिकेबल डिसीज आहेत, म्हणजे जे साथीचे आजार आहेत, त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. कारण की एक बेसिक रिप्रोडक्शन रेट तो तेथील जास्त प्रमाणात वाढतो. तेथील संपर्क लोकांचा एक अति जवळ असल्यामुळे, क्राऊडिंग असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे तेथील लोकांचा संपर्क वाढतो. आणि जे आजारांचं ट्रान्समिशनचा जो रेट आहे, त्याचे एअरबॉर्न असतील, पसरण्याची जी क्षमता आहे ती तेथे अधिक प्रमाणात आढळून येते. आणि त्याचा विपरीत परिणाम मग तेथील जे मनुष्यबळ असेल आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी किंवा ज्या संस्था असतील आरोग्य सेवा देण्यासाठी किंवा तेथे उपलब्ध यंत्रसामग्री असेल, मेडिसिन असतील किंवा काही विशिष्ट आजारांमध्ये आपल्या लसीकरण असेल, या थेट माता किंवा बालकांचे आजार असतील, अशा विशिष्ट वयोगटाचे किंवा वृद्ध लोकांचे आजार असतील किंवा जेथे आपली आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही, अशा प्रत्येक घटकावर जिथे आपल्याला गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवायची आहे त्याच्यावर थेट परिणाम लोकसंख्या वाढीचा होतो. कारण लोकसंख्या वाढ ही कुठल्याही देशाच्या म्हणजे त्याची प्रगती आणि विकास याच्याशी थेट निगडीत आहे आणि तो एक केंद्रबिंदू आहे लोकसंख्या वाढ.
0: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आज आपण बोलतोय, तर या भारतातील लोकसंख्या वाढीची सध्याची स्थिती काय सांगता येईल?
1: एक साधारण आपण मागील एक शतकाचा जर विचार केला तर 2000 भारताची लोकसंख्या ही साधारणतः 33 ते 34 कोटी होती. ती जी आज 5 पटीने वाढून एकंदरीत कुण 140 कोटी पर्यंत गेलेली आहे. आणि याचं हे जगाचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा ज्या पटीने वाढीने आहे ते 3 पटीने आहे. आणि हे प्रमाण जास्त डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहे, म्हणजे जसं साऊथ ईस्ट एशिया म्हणू किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये. म्हणजे जगाची 40 ते 60% लोकसंख्या ही ह्या भागात आहे आणि त्याचा वाढीचा दरही जास्त आहे.
0: जास्त आहे. बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर किंवा रुग्णालयांवर कोणते प्रमुख ताण निर्माण होतात याविषयी काय सांगाल?
1: एकंदरीतच आपण आपल्या नागरिकांसाठी जी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, हे ज्या कटिबद्ध आहेत की हेल्थ फॉर ऑल, सर्वांना आपल्याला गुणवत्तापूर्ण सेवा द्यायची आहे आणि ती परवडेल या किमतीत आणि सगळ्यांना ती अक्सेसिबल असेल, अफोर्डेबल असेल. आणि याच्यावर थेट परिणाम असा होतो, म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ असेल त्याचं प्रमाणावर त्याचा ताण येत, दुसरा तेथील इन्फ्रास्ट्रक्चर असतील ज्या संस्था आहेत त्यांच्यावरचा ताण येत, किंवा तिथला फायनान्स

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या

0: असेल, बजेट असेल, त्याच्यावर एक ताण येतो. म्हणजे असं त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठेतरी आपण आपल्यावर अतिरिक्त भार येतो, ताण येतो, आणि ती आरोग्य सेवा पुरवण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात.
1: आणि प्रत्येक साखळीवर खरं तर याचा ताण येतो, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. आता संसर्गजन्य रोगांच्या म्हणजे साथीच्या आजाराच्या प्रसारात लोकसंख्या कितपत कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
0: मुळातच साथीच्या आजारांना आपण डिसीजेस ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या जे आजार आहेत ते असं त्याला संबोधलं जातं. यात विशिष्ट कारण असं आहे की जे आता आपण कोविडमध्ये किंवा इन्फ्लुएन्झामध्ये किंवा रेस्पिरेटरी जे डिसीजेस असतील किंवा स्किन डिसीजेस असतील ज्याचा डायरेक्ट संपर्क किंवा फोमाइट किंवा एअरबॉर्न जे कण असतील, हवेतील कण असतील, याच्याने जे आजार पसरतात त्याचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीमुळे होतो, कारण तेथील लोकसंख्या घनताही जास्त असते. म्हणजे याचा थेट परिणाम आपला त्याच्यावर आढळून येतो, म्हणजे तिथे ओव्हर क्राऊडिंग जास्त होते, लोकांचं प्रमाण, गर्दी जास्त असते.
1: एकूणच म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवर याचा परिणाम गंभीर स्वरूपात होतो. आता लोकसंख्या वाढीचा माता आणि बाल आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: लोकसंख्या वाढीमुळे माता आणि बालक यांच्या ज्या आरोग्यावर आहे हा थेट परिणाम असा होतो की त्यांना अतिरिक्त ताण आल्यामुळे, म्हणजे त्याच्यावर आपण तिघ जे आहेत मॅन मनी मटेरियल ह्या तिग संसाधनांवर किंवा ज्या सेवा पुरवण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे एक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आपल्या पुरवण्यास अडथळे निर्माण होतात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात, आणि त्याचा परिणाम आपल्याला थेट त्यांच्या आउटपुट ओरिएंटेड जे आहे, म्हणजे त्याचं माता मृत्यू दर असेल किंवा बाल मृत्यू दर असेल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यांची, जे वेलबिंग असेल त्यांच्या कल्याणासाठी, जे आपल्याला एक मूळ कर्तव्य करून त्यांना आपल्याला आरोग्य सेवा देणे, त्याच्यावर थेट परिणाम
1: होत असतो. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पोषण आणि अन्न सुरक्षेसमोर कोणती आव्हानं निर्माण झाली आहेत असं आपल्याला वाटतं?
0: कुठल्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याचं आरोग्य सकस असेल, बॅलन्स डायट असेल, किंवा त्याला सर्वोच्च संस्था 1001 वर्षापूर्वीची एनआयएन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आणि आयसीएमआर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे एक संयुक्त एकत्रित काम करतात, त्यांनी जे आपल्याला एक ठरवून दिलेली मर्यादा, म्हणजे शहरी भागात 2400 कॅलरी दर दिवशी त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे आणि ग्रामीण भागात 2100 किलो कॅलरी, याचा आपण जर त्यांना पुरवठा नाही करू शकलो, लोकसंख्या वाढीमुळे ती एक दरी निर्माण होते, म्हणजे ही दरी आपल्याला शहरी आणि ग्रामीण असं करता येईल, गरीब आणि श्रीमंत या बेसिसवर करता येईल, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा थेट परिणाम त्याच्यावर पोषण द्रव्य त्यांना मिळायला पाहिजेत चांगल्या, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची चांगली तब्येत राहण्यासाठी, त्याच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आपल्याला त्यांना जी बेसिक गरज आहे त्यांचा अन्न आणि फूड सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सगळ्यांसाठी एक त्यांना नीडफूल असलेलं आपल्याला अन्न पुरवण्यासाठी हे अडथळे निर्माण होतात.
1: मुळातच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं हे खरंच मोठं आव्हान आहे की लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारं. सर, आता वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कोणते परिणाम आढळून येतात असं आपल्याला वाटतं?
0: त्याचा आपण जर वाढत्या लोकसंख्येचा जोपर्यंत, ते म्हणजे लोकसंख्या वाढ ही एक आपल्याला शाप आहे की वरदान आहे याला हे ठरवण्यासाठी, जोपर्यंत नॅचरल रिसोर्सेस लोकसंख्येला सस्टेन करू शकते त्याच्या बेसिक नीड पुरवण्यासाठी, म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा असेल हे पुरवण्यासाठी मूलभूत गरजा पुरवू शकते, तोपर्यंत ते एक नॉर्मल प्रोसेस म्हणूया आपण किंवा एक नॉर्मल ग्रोथ म्हणूया. परंतु जेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण येतो, म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी पुरवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो, तेव्हा आपण ती पॉप्युलेशन ग्रोथ ही चांगली नाहीये.
1: आता आज मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे, तर या शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: मुळातच आपला हा कृषी प्रधान आणि ग्रामीण देश आहे आणि लोकसंख्या वाढीमुळे, म्हणजे हे औद्योगिकरण आणि शहरीकरण हे शहरी भागात एक तयार झाले, त्याच्यामुळे ग्रामीण भागातून मायग्रेशन हे जास्त वाढतं.
1: बरोबर, स्थलांतर,
0: स्थलांतर जे वाढतं त्याच्यामुळे एक लोकसंख्येचे असे स्पेसिफिक पॉकेट्स तयार होतात, किंवा जे ते हाऊसिंगवर त्याचा ताण येतो, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला घर किंवा राहण्यायोग्य जागा असावी त्याचा प्रश्न निर्माण होतो,
1: बेसिक गोष्टी उपलब्ध,
0: आणि जे अर्बन स्लम्स आहेत किंवा त्या तयार होतात त्याच्यामुळे तेथील साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. मग एकंदरीतच त्या शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य पुरवणाऱ्या सर्व संस्थांवर आणि तेथील मॅनपॉवरवर अतिरिक्त ताण पडतो.
1: अच्छा, आता मानसिक

0: आरोग्याच्या समस्यांशी लोकसंख्या वाढीचा काही संबंध सांगता येईल का?
1: त्याचे एक विविध कारणं आहेत. फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे त्या कुटुंबात आधीपासून कुणाला तरी मानसिक आजार असेल किंवा जेनेटिक असेल, अनुवंशिक आजार असतील. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटल मधले जे काही घटक आहे त्याला कारणीभूत आहेत, किंवा अतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जे प्रत्येकासमोर एक चिंताग्रस्त वातावरण तयार झालं आहे, म्हणजे जसं रोजगाराची किंवा दैनंदिनसाठी अन्न आणि त्याचा लागणारा पैसा, फायनान्शियल बर्डन, या सततच्या त्रासात किंवा या सततच्या ताणामुळे
0: कामाचं प्रेशर
1: असेल, किंवा आपण अर्बनायझेशनमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत, म्हणजे जिथे बाकीच्या ज्या सवयी आहेत एकंदरीत तुलनेत जर आपण केली ग्रामीण भागाशी, तर शहरी भागात त्या जास्त आढळून येतात. म्हणजे जसं की ड्रग अब्यूज असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असेल, हे तुलनेने शहरी भागात जास्त आढळून येतं.
0: आणि व्यसनाधीनता
1: हा एक मोठा त्याला कारणीभूत घटक आहे. आणि त्याच्यामुळे मग जे डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तणाव असेल, टेन्शन, वरी, चिंताग्रस्त, याचं प्रमाण वाढतं.
0: अच्छा, आणि त्यामुळे कुठेतरी लोकसंख्या वाढीचा संबंध सांगता येतो याच्याशी?
1: लोकसंख्या वाढीमुळेच आपण जे स्थलांतर होतं, कसं लोकसंख्या वाढ ही त्याच्या भोवताली सभोवताली जेवढ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे राईट फ्रॉम त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं कुटुंब, तो स्वतः इंडिव्हिज्युअल, त्याचा समाज, त्याचा देश, आणि एकंदरीत मग वर्ल्ड लेवल, प्रत्येक स्टेजला लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहेच. अनलेस अँड अंटील जर आपण, समजा आपण आता एक टर्मिनॉलॉजी म्हणजे पॉप्युलेशन डिव्हिडन, त्याचा जेव्हा आपण वर्केबल पॉप्युलेशन ग्रुपचा इकॉनॉमिक कन्व्हर्जन मध्ये, म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जी वयोगट एक त्याचा आपण वर्क फोर्स म्हणून उपयोग करू शकतो, एक कामगार म्हणून उपयोग करू शकतो, जेव्हा आपण त्यांच्या शिक्षणावर, न्यूट्रिशनवर, त्यांच्या हेल्थवर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू, किंवा त्यांना जेव्हा आपण सक्षम बनवू की त्यांची क्षमता ओळखून त्यांनी त्याचा उपयोग नवीन इनोव्हेशन्स मध्ये आहे किंवा एनर्जी प्रोडक्शन मध्ये आहे, म्हणजे ज्या गोष्टींची कमतरता आज आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांवर भासते लोकसंख्या वाढीमुळे, त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. फक्त एकच त्याची पुरवठा आहे की त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करणं क्रमप्राप्त आहे.
0: अच्छा, आता डॉक्टर, किशोरवयीन मुलं मुली आणि तरुणांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आज आवश्यक झालंय, तर यामागचं कारण काय सांगता येईल?
1: मुळातच लोकसंख्या वाढ ही जो आपला एकूण जननदर आहे किंवा जी त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्या युथ पॉप्युलेशन जी आहे, त्यांचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. कारण जर आपण त्यांचं, समजा आता आपल्याला लिगल एज आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष मुलीसाठी आणि मुलासाठी, त्याचं जर आपण एक उदाहरण दाखल जर म्हटलं, 4 ते 5 वर्ष जरी आपण ते डिले केलं मॅरेज, जे अर्ली मॅरेज होतात किंवा चाइल्ड लुलून मॅरेज होतात, बाल विवाह होतात, ते जर आपण थोडं जे लीगल एज आहे त्याच्यापासून एक 4-5 वर्ष पुढे नेलं, तरी आपला बर्थ रेट हा, म्हणजे जन्मदर हा, साधारणतः 25% कमी होतो. म्हणजेच त्याचा एकंदरीत आपला पॉप्युलेशन कंट्रोलवर, म्हणजे लोकसंख्या
0: स्थिरीकरणाचा
1: परिणाम.
0: आता महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण लोकसंख्या नियंत्रणात कशी भूमिका बजावतं याबद्दल काय सांगाल?
1: महिलांची भूमिका ही स्वतःपासून, तर त्यांच्या कुटुंबापासून, त्यांच्या समाजापर्यंत, तर त्यांच्या देशापर्यंत, प्रत्येक ठिकाणी ही एक महत्वाची पहिली पायरी म्हणेल मी. कारण की जर महिलांचं शिक्षण असलं तर त्यांना ज्ञान असेल, ज्ञान असेल तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग असेल, म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचं चांगलं आरोग्य राहील, आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या विचार करतील आणि निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांचं स्वावलंबन हे नुसतं आर्थिक नाहीये, तर ते त्यांचं सामाजिक स्वावलंबन होईल, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, त्यांची डिग्निटी वाढेल, आणि या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या लोकसंख्या वाढीवर. म्हणजे ती जर शिक्षित असली तर तिला ती चॉईस राहते,
0: बरोबर,
1: म्हणजे ते तिला मूल हवं की नाही, म्हणजे ते कुटुंबाच्या प्रेशरमुळे नको, आपल्या पॅट्रियार्कल समाज व्यवस्थेमुळे नको, किंवा ते बायचान्स नको चुकीमुळे. म्हणजे तिला ते ज्ञान जर असलं तर ती लग्न कधी करायचं, आता करिअरमध्ये निर्णय काय घ्यायचा, किंवा तिला बाळ कधी पाहिजे,
0: किंवा
1: त्याच्यासाठी कुटुंब नियोजनाच्या ज्या शासनामार्फत सुविधा देण्यात येतात, म्हणजे त्याच्यात आपल्या कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज असतील, त्याचा ती योग्य उपयोग करू शकते,
0: बरोबर,
1: आणि एकंदरच ती स्वतः सक्षम बनून पूर्ण देशाच्या आपल्या विकासात आणि प्रगतीत हातभार लावू शकते,
0: बरोबर, आणि ती स्वतः जर जागरूक असेल तर.
1: सर्वात महत्वाचं अजून एक आहे, जर कौटुंबिक मध्ये एक ज्या युथ पॉप्युलेशन मधल्या ज्या मुली आहेत, त्यांचा हा खूप ओढा किंवा कल हा शिक्षणाकडे किंवा करिअरकडे आहे,
0: बरोबर,
1: कुठेतरी त्याच्यावर आपल्याला एक बॅलन्स किंवा एक चांगला
0: सुवर्णमध्य साधून महत्वाचं आहे.
1: काही जबाबदाऱ्या या पुरुषांनाही देणं आवश्यक आहे, म्हणजे त्याची वाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे,
0: बरोबर,
1: आणि हे आपल्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र

0: त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेला महत्वाचा मुद्दा आहे.
1: म्हणजे एकूणच स्त्री ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी शासन स्तरावर कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत का?
0: आता शासन स्तरावर म्हणजे केंद्र शासन असेल आपलं. आपण 1952 पासून भारत हा जगातील पहिला देश आहे. अर्थातच भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारा देश आहे. त्यामुळेच तो प्रश्न उद्भवला. म्हणजे याचं प्रमाण पाहिलं एकंदरीत जगाची लँड आणि पॉप्युलेशन त्याचं प्रमाण खूप 5-7 पटीने जास्त आहे. म्हणजे एक साधारणतः 17.7% 7% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या जसं मी मगाशी नमूद केलं की एक साधारण आपण 1 दशकाचा जर विचार केला तर ती 5 पटीने वाढलेली आहे. आणि त्यासाठी हा प्रश्न खूप कळीचा आहे मुद्दा की त्याची आपली लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे. सध्या भारताची लोकसंख्येचा जो ग्रोथ रेट आहे तो 0.9% आहे. टोटल फर्टिलिटी रेट लोकसंख्या
1: वाढी संदर्भातल्या
0: नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे. म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण लोकसंख्या धोरण हे 2000 पासून आहे राबवलं जातं. आणि सध्या आपली जी रिसेंट हेल्थ पॉलिसी आहे ती 2017ची. म्हणजे यांनी आपल्याला जे टार्गेट ठरवून दिली आहेत त्या लेवलला ते एक आलेलं आहे. याचं मूळच कारण हे आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याकडे विविध योजना कार्यक्रम राबवले गेले. जसं एक आपण पॉलिसी मेन्शन केल्या त्या आणि एक RCH प्रोग्राम म्हणून जो आपला NRHM अंडर NUHM अंडर त्याच्या अंडर एक विविध चाइल्ड केअर असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, महिलांसाठी असेल, म्हणजे जसं JSY आहे, JSSK आहे, किंवा ॲडोलेसन्ससाठी आहे, किंवा त्यांचं सुरक्षित परिवार आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. जशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत, म्हणजे त्याच्यात राईट फ्रॉम आपण फिजिकल बॅरियर पासून तर परमनंट म्हणजे ज्या कायमस्वरूपी आपण एक ऑपरेशन करतो महिलांचं आणि पुरुषांचं ट्यूबेक्टॉमी आणि वॅसेक्टॉमी एक त्यांना एक सम अमाऊंट आपण देतो. अशा विविध योजना ह्या एकंदरीतच ह्या कारणीभूत आहेत.
1: अच्छा, आता आपण शासनाच्या योजनांविषयी बोललो पण आता लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात आरोग्य क्षेत्रासमोर कोणती मोठी आव्हानं उभी राहू शकतात का?
0: एक साधारणतः 100 ते 200 वर्षानंतर म्हणजे ज्या लोकसंख्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत तो परत तो दर खाली येण्याला सुरुवात होते. परंतु सध्या आपल्याकडची जी यंग पॉप्युलेशन आहे आणि ह्या वर्षीचं जे जागतिक लोकसंख्या दिनाची जी थीम आहे म्हणजे एम्पॉवरिंग यंग पीपल, म्हणजे त्यांनी त्यांना हवं असलेलं कुटुंब ते निर्माण करू शकतील या दिशेने त्यांना सक्षम करणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फेअर आणि पीसफुल होपफुल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक यावर्षी एक विशेष लक्ष दिलं गेलं आहे.
1: अच्छा डॉक्टर, आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब नियोजनाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि नागरिकांनी एका आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी स्वतःहून कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुटुंब नियोजनानेच आपल्याला नक्कीच, म्हणजे जसं आता लोकसंख्या वाढ हा जो मूळ मुद्दा आहे त्याचा जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते. आता याच्यात मूळ मुद्दे 3 आहेत, एक जन्मदर, मृत्यूदर आणि टोटल फर्टिलिटी रेट. मृत्यूदर तर आपण वाढवू शकत नाही, मग राहिला आपला फक्त कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करणे, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे जेणेकरून आपलं. आणि हे जेव्हा प्रत्येक कुटुंबातील घटक, आधी आपला टार्गेट ओरिएंटेड अप्रोच होता, म्हणजे ज्यांना 2-3 पेक्षा जास्त पाल्य असतील त्यांना टार्गेट करून त्यांचे ऑपरेशन करणे, किंवा 1/70 आपण जे पाहिलं तसा परिणाम ती योजना तशी राबवली जायची. परंतु नंतर टार्गेट फ्री अप्रोच ची एक स्ट्रॅटेजी अवलंबली गेली, मग त्याच्याने त्यांना एक बास्केट ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी निवड करायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, आजारांचं प्रमाण कमी होण्यात होतो आणि पुढील पिढी आपण चांगली सक्षम आणि चांगली घडवण्यात त्याचा हातभार लागतो.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं श्रोत्यांना लोकसंख्या स्थिरीकरण आणि निरोगी समाजासाठी काय सल्ला द्याल?
0: म्हणजे एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतो आपण, किंवा हम दो हमारे दो म्हणतो.
1: बरोबर.
0: हे नुसतं म्हणून काही उपयोग नसतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं ते नैतिक कर्तव्य आहे असं समजून शासनाच्या योजनांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होत नाही, सहभाग नोंदवत नाही, तोपर्यंत त्याची चांगली फळे आपल्याला दिसणारच नाहीत. म्हणजे जसं 1970 आपल्याला जसं पूर्वी एक पोषणसाठी जे अडचण होती न्यूट्रिशन याच्यासाठी, मग ते ग्रीन रिव्होल्युशन झालं, ते कशामुळे झालं? लोकांच्या कम्युनिटीच्या सहभागामुळे. तशी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन एक ज्या शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आहेत कुटुंब नियोजनासाठी, त्याच्यातील एक जी त्यांना व्यवस्थित असेल त्यांच्या स्टेजनुसार त्यांच्या स्वतःसाठी जी योग्य वाटत असेल त्याची चॉईस करून लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी सहभागी होणं खूप आवश्यक आहे.

0: जेणेकरून आपण एक समृद्ध देशाकडे
1: वाटचाल
0: करू शकतो.
1: बरोबर. एकूणच डॉक्टर, लहान आणि निरोगी कुटुंब हाच एका सुदृढ समाजाचा आणि देशाचा खरं तर पाय आहे, आणि याविषयी आज लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वस्त भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही निर्मिती होती पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
2: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
3: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच

0: सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व

यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्या ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमांड कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. 5वी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण

0: तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बनीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीत
1: असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज धडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य

0: सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते, त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर हरीश पिंपळे हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली, त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना आयटीआय सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण सीबीआयला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एएआयबीचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. एएआयबीच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली, साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल, हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आत्ताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्यं. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधीअभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि

गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359,67,00,000 रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947,74,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा

0: तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजच्या विधिमंडळ समालोचन

0: होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववळी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीत संवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. तर आजही आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या उपयोगाची छान छान माहिती तुम्हाला सांगणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10, 11 व 12 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 10 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 11 व 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 16 ते 17 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 82 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 28 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 10, 11 व 12 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 10, 11 व 12 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 74 ते 81%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 27 ते 35 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 10, 11 व 12 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 10 जुलै रोजी काही ठिकाणी, 11 व 12 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 96%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 91%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 23 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व

0: सातारा जिल्ह्यातील घाट भागातील शेतकरी बांधवांनी भात रोपवाटिका, नाचणी रोपवाटिका तसेच फळे व भाजीपाला पिकांमध्ये साचलेले पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी चर काढून योग्य निचराची व्यवस्था करावी, इशारा कालावधी दरम्यान खते देणे, कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे ही कामे टाळावीत, शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. मंडळी कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे गीत संवादची, आणि आजच्या गीत संवादमध्ये आपण पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, आणि यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद.
2: मंडळी नमस्कार. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर शुक्रवारी गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण भेटत असतो आणि शेतीविषयक वेगवेगळी माहिती घेत असतो. आजही आपण एका छानशा विषयाची माहिती घेणार आहोत, पण गीत संवाद या कार्यक्रमाची सुरुवात आता करूया या छानशा गीतानं.

मंडळी गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या गीत संवाद कार्यक्रमामध्ये पावसाळ्यामध्ये जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारांविषयी आपण माहिती घेणार आहोत. पावसाळा हा शेती आणि पशुपालन व्यवसायामध्ये अत्यंत महत्वाचा ऋतू मानला जातो. उन्हाळ्यातील उष्ण आणि कोरडं हवामान कमी होऊन पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढून वातावरण दमट होत असतं. जास्त काळ पाऊस लागून राहिला तर थंड वातावरण आढळून येतं. पावसाळ्यामधील हवामान हे संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या रोगकारक घटकांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असतं. त्यामुळे जनावरांसाठी पावसाळ्यामध्ये संतुलित आहार, आवश्यक तो निवारा, रोगवाहक कीटकांपासून संरक्षण या बाबींवर लक्ष द्यावं लागतं. आणि या घटकांकडे दुर्लक्ष झालं तर जनावरं वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात. योग्य निवारा नसेल तर पावसाळ्यामध्ये जनावरं पावसात भिजतात किंवा उष्ण आणि दमट वातावरणामध्ये जास्त काळ राहिले तर त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून पावसाळ्यात जनावरांना प्रामुख्यानं घटसर्प, फऱ्या, फुफ्फुसदाह म्हणजे निमोनिया, सरा, स्तनदाह, गोचिडताप अशा प्रकारचे आजार झालेले आढळून येतात. फऱ्या किंवा एकटांग्या हा संसर्गजन्य रोग असून गाई, म्हैस, शेळी, मेंढी या जनावरांमध्ये प्रामुख्यानं आढळतो. हा रोग मुख्यतः लहान वयाच्या जनावरांमध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार क्लोस्ट्रीडियम कोव्हिया नावाच्या जीवाणूमुळे दूषित अन्न आणि दूषित जखमांमधून होत असतो. जिथं पाणी साचतं, दलदल असते अशा ठिकाणी चरणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग प्रामुख्यानं आढळून येतो. या रोगामुळे आजारी जनावराला खूप ताप येतो. जनावराच्या मागच्या पुठ्ठ्यावर आणि खांद्यावर सूज येते. या ठिकाणी दाबले तर कर कर असा आवाज येतो. जनावराचे पाय लुळे होऊन चालताना जनावर लंगडते. वेळीच उपाय केला नाही तर जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. यावर उपाय करत असताना बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळं ठेवावं. बाधित क्षेत्रामध्ये जनावरांना चरायला सोडू नये. बाधित मृत जनावराची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लसीकरण करून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर गोठ्याची स्वच्छता ठेवावी. बसलेल्या जनावरांना उभं करून त्यांना चालण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांची कूस बदलावी. मंडळी, पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजाराविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

अवतरावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारांविषयी आपण माहिती घेत आहोत. पावसाळ्यामध्ये जनावरांना हगवणीचा सुद्धा त्रास होतो. हा रोग गाई म्हशींना टोगा व्हायरिडी या गटाच्या विषाणूमुळे होत असतो. प्रामुख्यानं 6 ते 24 महिने वयाची जनावरं या रोगाला मुख्यतः बळी पडत असतात. या रोगामुळे बाधित असलेल्या जनावरांचे डोळे, नाक आणि तोंडातील स्त्रावांच्या संपर्कात आल्यामुळं निरोगी जनावरांमध्ये हा रोग पसरत असतो. या रोगामध्ये जनावराला 4 ते 7 दिवस खूप ताप राहतो. सुरुवातीला जनावराच्या नाकातून घट्ट स्त्राव वाहत असतो, त्यानंतर कोरडा खोकला येतो, जनावराला हगवण लागते, त्यामध्ये चिकट द्रव आणि रक्त दिसून येतं, जिभेवर, टाळूवर, हिरड्यांवर क्षती दिसून येतात, त्यामुळे जनावरं लाळ गाळायला लागतात. प्रतिबंधक उपाय करत असताना गोठ्याची स्वच्छता करावी. निर्जंतुकीकरण केल्यास

या रोगाचा प्रसार आपल्याला थांबवता येतो. बाधित जनावरं निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सरा हा रोग सुद्धा जनावरांमध्ये दिसून येतो. या दिवसातील दमट हवामानामुळं डास, माशा आणि इतर कीटकांची संख्या वाढलेली असते. त्यांच्या चावण्यामुळं या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये दिसून येतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा, उंट यामध्ये दिसून येतो. ट्रिपॅनोसोमा इव्हान्सा या एकपेशीय सूक्ष्मजीवांमुळं हा रोग होऊ शकतो. या जंतूचा प्रसार प्रामुख्यानं टॅबनस जातीच्या माशा चावल्यामुळं होतो. हा रोग झाल्यानंतर जनावराला खूप ताप येतो. जनावरं गोल गोल फिरतात, कठीण वस्तूवर डोकं घासतात, भूक मंदावते, दूध उत्पादन कमी होतं, वजन कमी होतं. वेळेवर उपचार केले नाही तर जनावर दगावू शकतं. प्रतिबंधक उपाय करत असताना हा रोग उपचार केल्यानंतर पूर्णपणे बरा होतो हे लक्षात घ्यायला हवं. या रोगाचा प्रसार करणाऱ्या कीटकांच्या वाढीवर कीटकनाशकाची फवारणी करून प्रतिबंध करायला पाहिजे. बाधित जनावरांना वेगळं बांधावं, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात होणारा आणखी एक महत्वाचा रोग म्हणजे घटसर्प. हा विशेषतः दुधाळ जनावरांना होणारा रोग आहे. विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणामध्ये आढळतो. हा रोग पाश्चरेला मिल्टिसेडा या विषाणूमुळे होत असतो. या रोगामुळे जनावराला खूप ताप येतो, घशाला सूज येते, श्वासोच्छवास जलद गतीनं होतो, जनावराचे डोळे लाल होतात आणि ते सतत पाहतात, जीभ बाहेर येते त्यामुळे लाळ वाहत राहते, नाकातून स्त्राव बाहेर पडत असतो, काही जनावरांना काही वेळेला रक्ताची हगवण लागते आणि जनावराच्या अंगावर सूज येते. यावर उपचार करत असताना घटसर्पाची लक्षणं आढळून आली तर लागलीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करायला पाहिजे. त्वरित योग्य उपचार झाले नाहीत तर जनावर दगावू शकतं. दरवर्षी मान्सूनपूर्व गॅलिक आजाराची लस जवळच्या पशुवैद्यक संस्थेकडून घेऊन पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणं गरजेचं आहे. जनावरांना घटसर्प आजाराची लक्षणं दिसताच इतर जनावरांपासून आपण वेगळं ठेवायला पाहिजे. मंडळी, पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारांविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

0: आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद मध्ये पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार याविषयी आपण माहिती घेत आहोत. न्यूमोनिया हा मुख्यतः जंतुसंसर्गामुळे जनावरांना होणारा आजार आहे. श्वासोच्छवासात अनियमितता या आजारामध्ये दिसून येते, त्यामुळे जनावरं ठसकताना दिसून येतात. थंडी, ताप या लक्षणांसह फुफ्फुसामध्ये पाणी साठून फुफ्फुसांना सूज येते, त्यामुळं श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. शेणावर चिकट आवरण दिसून येतं, डोळ्यातून पाणी वाहतं, वजनामध्ये लक्षणीय घट दिसून येते, ताप थंडी जास्त वाढत राहते आणि वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलांमुळं सभोवतालच्या ओलसर जागेमुळं हा आजार बळावू शकतो. या आजारावर उपाय करत असताना जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरड्या आणि पाणी साठणार नाही अशा ठिकाणी आपण करायला हवा. गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचा योग्य तो वापर आपण करायला पाहिजे. गोठ्याची नियमित स्वच्छता हा न्यूमोनिया टाळण्याचा एक मुख्य उपाय आहे. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळं ठेवावं. प्रतिजैविकांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करायला पाहिजे. कोमट पाण्यामध्ये पोटॅशियम मिसळून त्यानं वेळोवेळी जनावरांचे नाक स्वच्छ करायला पाहिजे. जनावरांना कृत्रिम ऊब उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ गोणपाटाचा वापर करावा. आजारामध्ये झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी जनावरांना पौष्टिक आहार द्यायला पाहिजे. मंडळी, पिपऱ्या हा पावसाळ्यामध्ये होणारा शेळ्यांमधला एक महत्वाचा विषाणूजन्य आजार आहे. मॉर्बिली गटाच्या विषाणूंमुळे तो होत असतो. या रोगाला शेळ्यांचा प्लेग असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये शेळ्यांना अचानक ताप येतो, नाकातून आणि डोळ्यातून पातळ स्त्राव वाहत राहतो, जनावर सतत शिंकत राहतं, तोंडाच्या आतील भागाला, जिभेला, हिरड्यांना आणि खालच्या ओठांवर पुरळ येतात, त्यामुळे बाधित शेळ्यांना नीट खाता येत नाही. बाधित शेळ्यांना काळ्या रंगाची हगवण लागते. गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो. या रोगामध्ये मर्तुकीचं प्रमाण 30% असून 5 ते 6 दिवसांमध्ये रोगग्रस्त शेळी मरण पावू शकते. प्रतिबंधक उपाय करत असताना सगळ्या शेळ्यांना प्रतिबंधात्मक लस आपण टोचून घ्यायलाच पाहिजे. तर मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार जनावरांना होऊ शकतात, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारांवर आपण भर द्यायला पाहिजे. तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: श्रोते हो, गीत समोर

0: गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार याविषयीची माहिती जाणून घेतलीत. मंडळी, कार्यक्रमात आता मात्र वेळ झालीय निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये शेतकऱ्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम राम राम पाहुणं आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 आपल्या लाडक्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
1: माझ शेत माझ शिवार.
2: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी गायक वृंद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष आणि गीतकार मधुकर अरकडे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 झाले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
2: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय

0: एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
1: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही। विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे। तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली। अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते। मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली, मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली। विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला। 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे। यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली। हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले। राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली। राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले। या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला। सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही। गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे। सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे। भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली। सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला। महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला। दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली। इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या। अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत। त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही। यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर

0: उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज लोकसंगीत कार्यक्रमात प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया तुकडोजी महाराजांची रचना.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना.

श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना.

0: जय।
1: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलत प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भजनं। लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे। रात्रीचे 8:30 वाजत आहेत। यानंतरचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत भावधारा।

रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं मनोहर रणपिसे यांचं गीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरातील वंदना विटणकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: climate change and their impact on agriculture and food security. The participants were Dr. D.R. Patnaik, Senior Scientist, India Meteorological Department, and Dr. R.S. Bana, Senior Scientist, Indian Council of Agricultural Research. Moderator was Lalima Aneja Dang. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. You can listen to it on our mobile app, News on AIR. This program is also available on our YouTube channel, News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 9289094044.
1: Current Affairs.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आनंद चिमोटे यांचं ख्याल गायन राग बिहाग. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत कैसे सुख सोवे आणि ध्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत पनघट की गैल कैसे जाऊ. त्यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे संदीप गुरमुले यांची. ऐकूया आनंद चिमोटे यांचं ख्याल गायन राग बिहाग.

श्रोते हो, आत्ताच आपण आनंद चिमोटे यांचं बिहाग रागातील ख्याल गायन ऐकलं. त्यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ होती संदीप गुरमुले यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची

केंद्रांवर वनिता मंडळ। प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10:30 वाजले आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग दुर्गा। मध्यलय बंदिश जप्ताला निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत सखी मोरी रुमझुम आणि द्रुतबंदिश एकतालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत जानू रे जानू तोरी प्रीत। त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची। ऐकूया कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग दुर्गा।

0: तर तो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ,

तो यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.